भावार्थ दासबोध दशक पहिले समास नववा परमार्थ स्तवन। आता साधकांचा खरा स्वार्थ असलेल्या समर्थांमध्ये समर्थ योग असलेल्या परमार्थाचे स्तवन करूया। हा अत्यंत सुगम असला तरी सत्संगती नसल्यामुळे लोकांना दुर्गम झाला आहे। इतर साधने अनिश्चित असून परमार्थ हाच रोकडा ब्रह्मसाक्षात्कार होय असे वेदशास्त्राचे सार असलेला अनुभव येथे येतो हे याचे वैशिष्ट्य आहे। सर्वत्र आहे मात्र थोडाही दृष्टीस पडत नाही। उदास असूनही एखाद्या ठिकाणी पाहूनही दिसत नाही। आकाशमार्ग गुप्तपंख जाणणारे योगी परमार्थ जाणतात मात्र इतरांना त्यातील गूढार्थ सहजा समजत नाही। जे साराचेही सार आहे अखंड अक्षय अपार आहे काहीही झाले तरी चोर तस्कर ते नेऊ शकत नाहीत असा हा ठेवा आहे। त्याला राजभय अग्निभय शापदांपासून भय अजिबात नाही। एकदा प्राप्त झाले की ते दूर जात नाही। कितीही काळ गेला तरी नाश पावत नाही। जिथल्या तिथे राहते असे ते आहे। कधीही न बदलणारे कमी जास्त न होणारे अनुभव नष्ट न होणारे अदृश्य न होणारे गुरूंनी डोळ्यात घातलेल्या अंजनाशिवाय न दिसणारे असे ते परब्रह्म होय। मागे अनेक महान योग्यांनी सांगितले तो निजस्वार्थ म्हणजे परमार्थ परमगुह्य होय। ज्यांनी तो शोधून काढला त्यांचे जीवन कृतार्थ झाले। बाकीच्यांना जन्मजन्मी तो अलभ्य ठरला असा हा परमार्थ अपूर्व आहे। तो प्राप्त झाला असता जन्ममृत्यूची भीती राहत नाही आणि जिवंतपणीच मोक्ष मिळतो। त्याच्यामुळे माया मावळते, सारासार विचार कळतो, अंतरात परब्रह्म विलीन होते। या ब्रह्माच्या अनुभवामुळे ब्रह्मांड देखील त्यात बुडून जाते। पंचभूतांचे थोतांड तुच्छ वाटते। अंतरात आत्मावस्थिस आला की प्रपंच खोटा वाटतो, माया मिथ्या वाटते। स्वरूपाचा अनुभव आला की संदेह नष्ट होतो। समोरील दृश्य जुने जर्जर वाटू लागते। असा हा परमार्थ असून जो करील त्याचे हित होईल। तो किती सामर्थ्यशाली आहे म्हणून सांगावे। ब्रह्मादिक देखील जेथे विश्राम करतात योगी तन्मय होतात। परमार्थ हा सर्व जीवांचा विसावा असून सिद्ध साधू महानुभाव सात्विक जीव यांना सत्संगातून तो प्राप्त होतो। परमार्थ हेच जन्माचे सार्थक असून तोच संसारात तारक आहे। त्याच्यामुळेच धार्मिक माणसाला परलोक प्राप्त होतो। तपस्वींचा आश्रय साधकांचा आधार भवसागराचा पैलपार म्हणजे परमार्थ। परमार्थी म्हणजे राज्य धारण करणारा परमार्थ करत नाही तो भिकारी अशी परमार्थाची योग्यता आहे। अनंत जन्मीचे पुण्य जोडलेले असेल तरच परमार्थ घडतो। मुख्य परमात्मा अनुभवास येतो। ज्याने परमार्थ ओळखला त्याचा जन्म सार्थक झाला। त्याच्याशिवाय जन्म म्हणजे कुलक्षय होण्यासाठी केलेले पापच। परमेश्वराच्या प्राप्तीशिवाय जो संसाराचे कष्ट उपसतो त्या मूर्खाचे तोंड पाहूच नये। भल्या माणसांनी परमार्थ करून देहाचे सार्थक करावे आणि हरिभक्ती करून पूर्वजांचा उद्धार करावा हेच बरे। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे परमार्थस्तवन नाम नवम समास।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. विषय वासना इत्यादी सोडून भगवंताला शरण जावं. भगवंताचं अस्तित्व जिथं पाहो तिथं आहे. भगवंताचं मर्म ओळखायला मी कसं वागावं हे प्रथम पाहावं. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरता आपल्याला बुद्धी दिली आहे. भगवंत निश्चित आहे हे काहींना अनुभवानं कळलं. आपण त्यांचं आप्त वाक्य प्रमाण मानलं. भगवंताचं अस्तित्व जर निश्चित आहे तर त्याची ओळख तरी कशी करून घ्यावी. बीजगणितामध्ये उदाहरण सोडवताना एक अज्ञात क्ष घ्यावा लागतो. उदाहरणाचं उत्तर येईपर्यंत त्या क्षची खरी किंमत काय आहे हे आपल्याला कळत नाही, पण तो घेतल्याशिवाय चालत नाही. त्याप्रमाणे जीवनाचं कोडं सोडवण्यासाठी आज अज्ञात असा भगवंत आपल्याला गृहीत धरलाच पाहिजे. त्या भगवंताचं खरं स्वरूप जीवनाचं कोडं सुटेल त्यावेळी आपल्याला कळेल. खरोखर जन्ममरणापासून मुक्त होण्याचा मार्ग जो आपल्याला दाखवतो तो खरा आप्त. भगवंताला सर्वात अधिक काय आवडतं हे संतांनी सांगून टाकलं. ते म्हणजे आपण विषय वासना इत्यादी सगळं काही सोडून भगवंताला शरण जावं. आपण नेहमी विषयांना शरण जातो. भगवंताला जो शरण गेला त्याला जगाची भीतीच नाही उरत. सर्व चमत्कार करता येतात, पण भगवंताला शरण जाणं हे फार कठीण आहे, फार कठीण आहे. आपण जिना चढतो, ते जिन्यासाठी चढत नाही, वरच्या मजल्यावर आपल्याला जायचं असतं म्हणून चढतो. वरच्या मजल्यावर जाणं हे साध्य असून जिना हे त्याचं साधन आहे. त्याप्रमाणे तीर्थयात्रा, व्रत, नेम, धर्म ही सगळी साधनं आहेत. परमेश्वर प्राप्ती हे आपलं ध्येय आहे, हे आपलं साध्य आहे. पण परमेश्वर प्राप्ती बाजूलाच राहिली आणि आपण साधनालाच घट्ट धरून बसलेलो आहे. आता याला काय करायचं? मूळ भगवंत हा निर्गुण, निराकार आणि अव्यक्त आहे, पण मनुष्य त्याला आपल्या कल्पनेमध्ये आणतो. आपल्या ठिकाणी असणारे गुण पूर्णत्वानं त्या भगवंताच्या ठिकाणी आहेत अशी आपण कल्पना करतो. याचा अर्थ असा की आपण प्रथम भगवंताला जडामध्ये पाहतो आणि मग त्याच्या नामाकडे जातो. भगवंतानं केलेली ही सृष्टी आहे तशी सर्व जरूर आहे, तिच्यामध्ये बदल करायला नको. बदल आपल्यामध्ये करायला हवा. आपलं सगळं जीवन जर भगवंताच्या हातामध्ये आहे तर मग जीवनातल्या सगळ्या घडामोडी त्याच्याच हातात आहेत, यात शंका कोणती? झाडाच्या मुळांना पाणी घातलं की त्याच्या सर्व भागांना ते पोचतं. तसं भगवंताचा विसर पडू न दिला म्हणजे सगळं काही बरोबर होतं. भगवंत हवासा वाटणं यामध्ये सर्व मर्म आहे. आत्मा हा समुद्रासारखा आहे, त्याचा अगदी लहान थेंब त्याप्रमाणे हा जीव आहे. त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणं हेच खरं तत्वज्ञान आहे. आणि या आत्म्याचं नित्य स्मरण ठेवून आपण आनंदात असावं. संतांनी नामस्मरण रूपी नाव आपल्याला दिली आहे, त्यात विश्वासानं बसू. संत कर्णधार आहेत, ते आपल्याला पैल पार नेतील. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. कारण आज गुरु पौर्णिमा आहे. तुम्हा सगळ्यांना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. ह्या गुरु पौर्णिमेनिमित्त मी गेल्या वर्षी एक लेख लिहिला होता आणि जो ई पेपरमध्ये प्रकाशित झाला होता, तर त्याचं अभिवाचन मी आज करणार आहे. तर ऐकूया एक अवलिया या लेखाचं अभिवाचन. आज गुरु पौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा. आजच्या दिवशी सप्तचिरंजीव एकत्र येऊन व्यासमुनींचं दर्शन घेतात असं म्हणतात. हे सप्तचिरंजीव म्हणजे श्री व्यास, श्री परशुराम, श्री कृपाचार्य, हनुमान, बळीराजा, बिभीषण आणि अश्वत्थामा. गुरुची आठवण ही खरं तर एका दिवसापुरती नसतेच, तर रोज आणि पदोपदी वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरे जात असताना होत असते. मग ते आध्यात्मिक गुरु असो, आई वडील असो, अथवा आपल्याला ज्ञान देणारे, कला शिकवणारे शिक्षक असो. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आपण ज्यांच्याकडून काही शिकलो ते गुरु. प्रसंगी अगदी ग्रंथसुद्धा आपले गुरुच असतात. अशाच एका अवलियाची गोष्ट गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आज सांगावीशी वाटते. वारली चित्रकलेचे जनक तथा आद्य प्रणेते पद्मश्री जीव्या सोमा मशे, ज्यांनी वारली चित्रकला साता समुद्रापार नेऊन ठेवली, त्यांचा जन्म धामणगाव येथे झाला. वारली हा शब्द वारलं या शब्दापासून प्रचलित झाला. वारलं म्हणजे नांगरलेल्या जमिनीचा तुकडा. अनेक आदिवासी जमातींपैकी एक असलेली वारली, हे लोक मोठ्या प्रमाणावर चित्र रेखाटतात. त्या चित्रांचा विषय पूर्वी फक्त देवचौक यापुरताच मर्यादित होता. खरं तर वारली ही बायकांची चित्रकला म्हणून ओळखली जाते. परंतु समाजाचा विरोध पत्करून जीव्या यांनी वयाच्या 11व्या वर्षापासून ही चित्र रेखाटायला सुरुवात केली. त्यांनी अनेक नवनवीन विषय या कला प्रकारात आणले. रोजच्या आयुष्यातील विविध घटना, प्रसंग, सण, सगळं काही त्यांनी चित्रात काढण्याचा प्रयत्न केला. साधारणतः 1970-75 या काळात श्री भास्कर कुलकर्णी यांच्या सहाय्याने ते प्रकाश जोतात आले. 1976 साली त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अत्यंत साधी राहणी, आपल्या कलेवर विश्वास आणि नितांत आदर, 10 देश फिरल्याचा, पद्मश्री पुरस्कार प्राप्त असल्याचा जराही अहंकार नाही. परदेशात जाऊन तिथं आपण कला सादर केली याबद्दल कसं वाटलं असं विचारल्यावर त्यांनी जे उत्तर दिलं ते असं होतं की मी जिथे गेलो तिथे माझी कला मला घेऊन गेली, नाहीतर आमच्यासारख्या लोकांना कोण कशाला घेऊन जाईल. तसं बघायला गेलं तर त्यांच्या सही व्यतिरिक्त त्यांना काहीही लिहिता वाचता येत नाही. त्यांची एक स्वतंत्र अशी बोलीभाषा आहे, तीच ते बोलतात आणि थोडंफार मराठी येतं. मी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा त्यांची 75 पार झाली होती, तरीही ते पेंटिंग करत होते. आमची ती पहिलीच भेट आहे असं मला मुळीच वाटलं नाही. एका आजोबांनी नातीला 4 गोष्टी सांगाव्यात अशा आम्ही गप्पा मारल्या. पवनी आजीसुद्धा शांत आणि मितभाषी वाटली. त्यांचे चिरंजीव सदाशिव काका यांची फार मदत झाली. प्रत्येक व्यक्तीला आपल्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तीला भेटण्याची एकदा तरी इच्छा असते, तशी माझीसुद्धा होती. आजोबांच्या रूपात मला माझ्या गुरुची प्राप्ती झाली. माझं आयुष्यभराचं स्वप्न पूर्ण झालं. आता ते आपल्यात नाहीत, पण त्यांच्या भेटीचा स्मृतिगंध कायम दरवळत राहील. गुरु पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. आपल्या वाटेतील गुरुरूपी पथदीप लवकरच आपणास भेटो याच सदिच्छा. धन्यवाद. खरं तर जीव्या सोमा मसे म्हणजे आजोबा यांच्याविषयी बोलायला गेलं तर भरपूर आहे, वेळ कमी पडेल इतकं आहे. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. वारली चित्रकलेमध्ये काय करायचं काय नाही करायचं हे नियम त्यांनी आखून दिले, ज्याचा मला आत्तापर्यंत खूप उपयोग झाला आणि यापुढेही होणार आहे. जीव्या आजोबांच्या पवित्र स्मृतींना त्रिवार वंदन करते. तुम्हाला आजचा लेख कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागात आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अंतरंग.

0: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत लवाद आर्बिट्रेशन या विषयावरती. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार
0: सर. आपण गप्पा मारतो आहोत निर्णय प्रक्रियेबद्दल. जर न्यायालयाने आर्बिट्रल अवॉर्ड बाजूला सारण्याचा हुकूम दिला तर मग मुदतीचा कायदा कसा काय लागू होतो?
1: अशा प्रकरणामध्ये ज्या दिवसापासून लवाद प्रक्रिया सुरू झाली त्या दिवसापासून ते न्यायालयाने आर्बिट्रल अवॉर्ड बाजूला सारण्याचा किंवा रद्द करण्याचा हुकूम दिला त्या दिवसापर्यंतचा कालावधी हा या मुदतीच्या कायद्यानुसार कालावधी मोजण्याकरता वगळला जातो.
0: पण मग यामध्ये लवाद प्रक्रियेचा कालावधी मोजला जातो का?
1: लवाद प्रक्रियेचा संपूर्ण कालावधी जर का न्यायालयाने अवॉर्ड रद्द केलं तर मुदतीचा कायदा लागू करताना तो कालावधी देखील वगळला जातो.
0: आपण दिवाळखोरीबद्दल पण चर्चा करत होतो. मग न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये दिवाळखोरी ठरवताना मुख्य न्यायाधीशाच्या अधिकार क्षेत्र येते का?
1: अचूक प्रश्न विचारलात. या कायद्याच्या कलम 11 लवाद नियुक्त करण्याचे अधिकार हे मुख्य न्यायाधीश म्हणजे ज्याला चीफ जस्टिस असं म्हणतात त्यांना असतात. त्यामुळे याच कायद्याच्या कलम 42 अधिकार क्षेत्र ठरविताना मुख्य न्यायाधीश हे त्यातून वगळले आहेत.
0: पण मग यामध्ये माननीय उच्च न्यायालयाला या प्रक्रियेमध्ये काही विशेष अधिकार पण असतात का?
1: माननीय उच्च न्यायालय या कायद्याशी सुसंगत असं कोणतेही नियम न्यायालयातील सुनावणीसाठी बनवू शकतं जे अर्थातच सर्वांना बंधनकारक असतात.
0: ह्या कायद्याचा अंमल लागू करताना जर काही अडचणी आल्या तर मग सरकार त्याचं निवारण कसं करतं?
1: जर काही खऱ्या अडचणी आल्या तर केंद्र सरकार हे अधिकृत राजपत्र ज्याला इंग्रजीमध्ये आपण ऑफिशियल गॅझेट असं म्हणतो ते काढून त्यामध्ये काही तरतुदी नमूद करून त्या अडचणी दूर करू शकतात.
0: पण मग अशा प्रकारे सरकारच त्या ठिकाणी आल्यानंतर मुदतीच्या कायद्याचं काही बंधन असतं का त्याला?
1: अर्थातच होय. ज्या दिवसापासून हा कायदा अस्तित्वात येतो त्या दिवसापासून 2 आतमध्येच या तरतुदी अशा प्रकारे करता येऊ शकतात, त्याच्यानंतर अजिबात नाही.
0: आता या ठिकाणी सरकार आलं, सरकार म्हटल्यानंतर या तरतुदींना लोकसभा किंवा राज्यसभेची पण मंजुरी लागत नाही का?
1: हा कायदा केंद्र सरकारने बनवला असल्याने अर्थातच कायद्यानुसार या सर्व तरतुदींना लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी घेणं आवश्यक असतं, त्यानंतरच त्या तरतुदी या त्या कायद्याचा भाग बनू शकतात.
0: वा क्या बात आहे सर, तुम्ही खूपच सुंदर सांगता आहात. आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी सावित्री अभेकसच्या या आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मी देविका सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सावित्रीच्या एक शिक्षिका, म्हणजे अर्थात सावित्रीची एक लेख. आणि आज आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्याशी चर्चा करणार आहोत, त्या आहेत उज्ज्वला शेवाळेताई. आणि त्या मालेगाव इथनं आपल्या स्टुडिओमध्ये खास मुलाखतीसाठी आलेल्या आहेत. उज्ज्वलाताई, खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात.
1: थँक्यू. थँक्यू मॅम.
0: मालेगाव तुम्ही इथनं आलेल्या आहात, मूळच्या तुम्ही कुठल्या आहात?
1: मी मालेगावचीच आहे, माझा जन्म ही मालेगावचाच आहे.
0: बर.
1: सासर माझं माळवाडी देवळा तालुक्यातलं.
0: बर बर बर. अच्छा, आणि आपलं शिक्षण काय झालंय?
1: माझं एम ए बी एड झालेलं आहे.
0: बर. आणि आता तुम्ही
1: अपियर्ड आहे?
0: हो, एम एड करायला सुरुवात केली. बर बर. कशामध्ये आपण हे एम ए, म्हणजे विषय कुठला आहे?
1: इंग्लिश आणि हिस्ट्री.
0: बर. मग तुम्ही आता अभ्याकसच्या आधी कुठे नोकरी करत होतात किंवा?
1: संगमेश्वर माळीनगर आपलं भाला कॉम्प्लेक्स वगैरे ह्या एरियात माझी प्री प्रायमरी सेक्शन आहे.
0: बर.
1: स्कूल पण चालते माझी.
0: बर बर.
1: जवळजवळ 95 to 100 मुलं माझ्याकडे स्कूलला आहेत.
0: अरे वा.
1: आणि ती स्कूल चालवत असतानाच मी अभ्याकसचं काम करते.
0: अच्छा, म्हणजे तुमची ही स्वतःची शाळा आहे?
1: स्वतःची के जी सेक्शन आहे.
0: बर. आणि ही किती वर्षापासून चालू
1: आहे? तरी बिफोर 10 years.
0: अरे वा, खूपच छान. पण मग मुळात शाळा काढावी असं का वाटलं, किंवा मग आधी तुम्ही स्वतः कुठे जॉब करत होतात की नाही?
1: हो, मी आधी दाभाडीला जय हिंद इंग्लिश मीडियम म्हणून आहे, तिथं मी ऍज अ टीचर काम करत होती.
0: बर.
1: आणि पहिलेपासूनच मी 10th class to 11th class असतानाच 10th क्लासेस मी त्याच वेळेस घेत होती.
0: बर.
1: बिफोर मॅरिड माझ्याकडे जवळजवळ तेव्हाही 200-250 मुलं क्लासला होते.
0: क्या बात है. अरे वा, खूप छान. म्हणजे मुळात शिक्षणाचा हा पिंड पूर्वीपासूनच तुमच्यामध्ये होता आणि ती आवड पहिल्यापासूनच होती. शाळा काढावी असं का वाटलं?
1: लहान मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा. मला लहान मुलं पहिलेपासूनच आवडतात. ज्यावेळेस ते काहीतरी शिकतात त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो आनंद कॅच करणं किंवा तो आनंद बघणं हे मला फार आवडतं.
0: बरं. आणि आता 90 to 95 मुलं तुमच्या शाळेमध्ये आहे, म्हणजे नक्कीच तुमची शाळा खूप योग्य पद्धतीने वाढलेली आहे, ग्रो झालेली आहे. मला पुढचा प्रश्न आपल्याला असं विचारायचा आहे, मग ही शाळा सांभाळताना आपण सुरुवात कशी केली होती?
1: पहिले तर मी स्वतःच सांभाळत होते, त्यानंतर मग जसं जसे मुलं वाढले तसं तसं टीचर जॉईंट्स केले आम्ही.
0: बर.
1: आता माझ्यासोबत 2 टीचर जॉबलाही आहेत, त्याही काम करतात.
0: बर. आणि मग हे सगळं चालू असताना अबॅकस शिकावं किंवा अबॅकसशी संबंध कशामुळे आला?
1: ऍक्च्युली मी अबॅकसचं काम, माझा मुलगा ज्यावेळेस दुसऱ्या अकॅडमीला जात होता तेव्हापासूनच अबॅकस मला आवडतं आणि मला शिकणं आवडतं. शिकवतानाच कोणतीही गोष्ट शिकणं म्हटलं की मला फार आवडतं.
0: बर.
1: तर ते शिकता शिकता त्याला शिकवता शिकवताच मी तेव्हाही शिकली, त्यानंतर मी दुसऱ्या एका अकॅडमीमध्ये कामही करत होती.
0: बर.
1: पण अचानकच मागच्या बिफोर 1 year की मला ब्रेन ट्रेन एज्युकेशन्सबद्दल कळालं. आणि ब्रेन ट्रेन एज्युकेशनबद्दल मला कळल्यानंतर मला सरांचा नंबर मिळाला.
0: बर.
1: सरांचा नंबर मिळाला, मी ज्यावेळेस सरांशी बोलली त्यावेळेस सरांचं बोलणं, सरांचं एक्सप्लेनेशन सांगणं की अबॅकसची, म्हणजे ज्यावेळेस आम्ही क्लासेस वगैरे अटेंड करतो, शिकवणं हे मला फारच समजलं, फारच अंडरस्टँडिंग झालं.
0: बर.
1: आणि त्यानंतर मग मी डिसाईड केलं की आपणही हा क्लास करूया. आणि खरं तर म्हणजे एक एनजीओ मार्फत सर काम करतात, त्यामुळे पैसा कमवणं हे सरांचं ब्रीद नाहीच
0: आहे.
1: सरांचं सावित्रीच्या लेखी, म्हणजे तळागाळातनं प्रत्येक गावागावात आजी ताई घरात बसलेली आहे, तिला काम करायला लावणं, तिला काहीतरी घरात जाऊन, म्हणजे घरातल्या घरातच तिला तिची इन्कम स्टार्ट होईल याच्यापासून, असं हे ब्रेन ट्रेन एज्युकेशन आहे. आणि तुम्हाला मी एक सांगू इच्छिते मॅम की आज आमच्या ब्रेन ट्रेन एज्युकेशनमध्ये, म्हणजे आज एक असा आनंदाचा विषय आहे की आमच्या ज्या अध्यक्षा मॅम आहेत, नंदिनी मॅम, त्यांना आज आपल्या आयएस साहेबा ज्या आहेत महानगरपालिकेच्या, त्यांच्या हातून आज संध्याकाळी मोठा पुरस्कार मिळणार आहे. म्हणजे आमच्यासाठी तर फार अभिमानाची गोष्ट आहे ही.
0: नक्की नक्की. आणि आमच्याकडनं सुद्धा त्यांना खूप खूप शुभेच्छा की इतकं मोठं काम त्या करतात आणि अर्थातच पुरस्काराला त्या प्राप्त ठरलेल्या आहेत. मला पुढे आपल्याला असं विचारायचंय की क्लासेस आपण कधीपासून घ्यायला सुरुवात केली?
1: मी अबॅकसचे क्लासेस बिफोर 1 year पासून करते. मी जास्तीत जास्त खेडोपाडी जाते मॅम.
0: बर.
1: मी दिवसाला, म्हणजे 2 दिवसात 5 खेडे करते.
0: अरे बाप.
1: सकाळी जर मी स्कूलला, आता टीचर्स आहेत माझ्या, त्यामुळे मी हे काम एकदम प्रॉपरली सकाळी जर मी 8-7 घरातनं निघाली तर 2 to 2 days माझ्यावाले झेडपींना जाऊन मी अबॅकस शिकवते.
0: बर.
1: पहिले तर मला असा अनुभव आला की ज्यावेळेस मी झेडपीमध्ये जायची, मी ज्यावेळेस जसं ब्रेन ट्रेन एज्युकेशन कडनं आलेली आहे, आमचा एनजीओ आहे, आम्ही अशा अशा पद्धतीने शिकवतो आणि मुलांचं मॅथ, त्यावेळेस तर रिस्पॉन्स मला टीचर्स प्रिन्सिपल्स वगैरे, नाही मॅम आमच्या इथं चालणार नाही, आमच्या इथं हा प्रॉब्लेम येईल, आमचीच फीस देत नाही, तुमची फीस कुठून भरणार. पण ज्यावेळेस मी डेमो देते, ज्यावेळेस डेमो देऊन आपण त्यांना एक्सप्लेन करतो मुलांना की विदिन ओनली 10 minutes मध्ये मुलं बोथ हँड्स, दोघं हातांनी कम्प्लिटली 100% 99 पर्यंत ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करायला लागतात.
2: क्या बात.
1: तो डेमो बघितल्यावर सर मला प्रिन्सिपल सर म्हणतात वाव मॅम. आणि ऍक्च्युली मुलांची तर जी जिज्ञासा तिथं असते की शिकायचं आहे मला ती वेगळी, पण ऑल टीचर्सच माझ्या बाजूला येऊन मला विचारतात की मॅम लेफ्ट हँडला फिंगर्स कोणते आहेत आणि राईट हँडला, म्हणजे एक जिज्ञासा जी तयार होते ना
2: बरोबर
1: ती ब्रेन ट्रेन पासून ती अकॅडमी पासून आपल्या फिंगर्स वरूनच होते.
2: नक्की नक्की खूप छान. आणि खेड्यांचा विषय तुम्ही काढला तर मग साधारणपणे हे तुम्ही कधीपासून सुरू केलेले रोज?
1: मी जवळजवळ आता 6 महिन्यापासून खेडोपाडी जाते मॅम. माझ्याकडे 350-450 आसपास मुलं आहेत आणि भरपूर खेड्यांवर मुलांच्या 0 लेवल पासआउट पण झाले आहेत. मोठे मोठे त्यांना मी मेडल्स वगैरेही वाटलेत आपल्या ब्रेन ट्रेन कडनं.
2: बर.
1: आणि खूप काही म्हणजे मुलांमध्ये फरक पडला, मुलांचं मॅथ चांगलं झालं, बोलण्याचं ट्युनिंग बदललं.
2: बर.
1: जसं एक सेट 0 म्हटल्यानंतर ऑल क्लास स्ट्रेट बसतो आणि मॅम आता गणित सांगतील, फक्त सेट 0 जरी म्हटलं तर अंडरस्टँडिंग होते मुलांना की मॅम आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लावतील असं. म्हणजे असं हे माझं अबॅकच चाललंय. आय एम फॉर हॅपी की मला सरांनी हे सेक्शन दिलं की तुम्ही यात काम करा वगैरे. आणि आज तुम्ही सुद्धा एक असं मुलाखतीसाठी हा माझा चान्स मला ब्रेन ट्रेन कडनंच मिळाला तुमच्या मार्फत, तर त्याबद्दल मी म्हणजे खूप मनापासून तुमचे आभार मानते.
2: नक्की नक्की. आम्ही सुद्धा खूप तुमचे आभार मानतो. आणि खरंच इथे येणाऱ्या प्रत्येक शिक्षिकेचं कौतुक आहेच, कारण की ती घर सांभाळून हे सगळी गोष्ट ह्या सगळ्या गोष्टी करते आणि प्रत्येकीमध्ये काहीतरी करण्याची जिद्द आहे. जसजसं ती याच्यामध्ये पुढे पुढे जाते तसतसं ती स्वतःला नवीन पद्धतीने सिद्ध करते. मला पुढे आपल्याला असं विचारायचंय की जसं तुम्ही म्हणतात की अगदी खेडोपाडी जाऊन तुम्ही शिकवत आहात, मग तिथे जाण्यायेण्याची सोय म्हणा किंवा तिथे गेल्यानंतर कशा पद्धतीने हे चालू असतं?
1: 90 किलोमीटर रोज बाईकने जाते मी.
2: बर.
1: जसं झोडग्यात गेली, धुळ्या साईडला झोडगे म्हणून एक गाव आहे, तर त्या गावात माझ्या 5 शाळा.
2: बर.
1: कंधाने झोडग्यापासून दूर 2 किलोमीटर तिथून बाहेर निघाली का झोडग्यातल्या 4-2 झेडपीच्या स्कूल आहेत, एक हायस्कूल आहे, एक इंग्लिश मीडियम आहे. मी बाईकनेच फिरते.
2: बर. अच्छा.
1: बाईकनेच.
2: खूप छान. आणि मला वाटतं हे खूप हेक्टिकही होत असेल, खूप हा शेड्यूल खूप त्रासदायक सुद्धा असेल,
1: बट मला आवडतं, मला आनंद मिळतो. उलट मी घरी राहिले की मला करमत नाही.
2: बरोबर.
1: ती सवय झालेली मला.
2: नक्कीच. मग घरचे व्याप आणि शाळा, जरी शाळेत टीचर्स असल्या तरी सगळी जबाबदारी तुमच्यावर असणं हे स्वाभाविक आहेच आहे, तर मग कुटुंब म्हणा शाळा म्हणा आणि आता हे रोजचं तुमचं येणं जाणं, तर हे कशा पद्धतीने बॅलन्स करता?
1: सकाळी जाताना सकाळचं क्लिअर झालेलं असतं मॅम, आवरलेलं असतं. आणि दुपारी माझ्या मिस्टरी मला खूप कोऑपरेट करतात, मदत करतात. आणि जसं संध्याकाळी म्हटलं तर रात्री गेल्यानंतर मग घरचं, माझा एकच मुलगा आहे, मोठा आहे 12वीला.
2: अच्छा.
1: त्यामुळे मला काही असं जास्त बर्डन फॅमिलीचं येत नाही आणि मोस्ट हेल्पफुल फॉर माय हजबंड, त्यांच्यामुळे ते अर्धी जबाबदारी तर माझी घेऊनच घेतात त्याच्या बाबतीतली.
2: बर. नक्कीच. तुमच्यातली ती जिद्द आहे आणि म्हणूनच तुम्ही इतका मोठा पल्ला गाठू शकता आणि अजूनही तुम्हाला त्याच्यामध्ये पुढे काम करायचं आहे, कुठेही न थकता आणि रोजचा रोज हा इतका प्रवास तुम्ही करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचताय, त्याच्यामध्ये मुळातच मनात तळमळ आहे. ब्रेन ट्रेनशी संपर्क आल्यानंतर ब्रेन ट्रेनचं वेगळेपण तुम्हाला काय जाणवलं?
1: ब्रेन ट्रेनचं वेगळेपण असं जाणवलं की एक फॅमिली, जसं फॅमिलीकडनं आपल्याला सपोर्ट असतो. आमचे सर म्हणजे आमच्यासाठी बंधुराजे आहेत आमचे. म्हणजे कोणालाही सर बोलताना फोन लावल्यावर आपण ज्यावेळेस बोलतो तर सर हॅलो न बोलता बोला ना ताई, बोला ना ताई, म्हणजे हा प्रश्नच राहत नाही की सरांना वेळ आहे की नाही आहे. एनी टाइम 24 आवर्स आम्ही सरांना कॉल करू शकतो.
2: बरोबर.
1: सर एनी काही प्रॉब्लेम आला ताई तुम्ही, तुम्हाला काही प्रॉब्लेम आला मला विचारा, मी सांगेल, मी बोलेल प्रिन्सिपलशी, मी एक्सप्लेन करेन. सर अशा पद्धतीने मदत करतात की त्यामुळे तर मला तरी वाटतं की माझी जिद्द अजून वाढली आहे की मला ब्रेन ट्रेनचं नाव, ब्रेन ट्रेन एज्युकेशनचं नाव, अबॅकस, वैदिक मॅथ, आता आम्ही रोबोटिक्सही चालू केले. मीही फॉर्च्युनेटली उद्याच 8 मुलांसोबत रोबोटिक्सची बॅच चालू करते पहिली फर्स्ट. तर हे सगळं सरांमुळे शक्य आहे, कायम कोऑपरेटिव्ह त्यांचं नेचर. नंदिनी मॅम आहेत, रुपाली मॅम आहेत, सर आहेत आणि त्यांच्यामुळेच हे शक्य होत आहे. आणि मी प्रत्येकाला पण हे सांगू इच्छिते की ब्रेन ट्रेन जॉईन जर केली तर आपण प्रत्येकापर्यंत अबॅकच जर पोहोचलो तर मुलं UPSC MPSC साठी तयार होत आहेत. गणित हा एक असा बेस्ट विषय झालेला आहे की मुलांना फार भीती वाटते गणिताची.
2: बरोबर.
1: पण मी हे बघितलं आहे की अबॅकस ज्यावेळेस मुलं जॉईन करतात त्यांच्यातली ती भीती पळून जाते. की गणिताबद्दलची एक भीती वाटत नाही, एक आवड असते. ज्या शाळेत ठरलेलं असतं ना की मी इथं पोहोचणार आहे, जर मी गेली नाही ना तर ते मुलं एक एक तास त्या शाळेभोवती गोंगवतात की मॅम का आल्या नाही, मॅम का आल्या नाही. म्हणजे असं नाहीये की नाही आल्या मॅम चलो घर पे, असं नाहीये मुलांचं. मुलं हॅपी राहतात की नाही आज मॅम येणार
2: आहे. आवड
1: निर्माण झाली फारच.
2: खूप छान हे सगळं वाटलं. आणि खरोखर ब्रेन ड्रेनचा उल्लेख प्रत्येक शिक्षिका इतक्या प्रेमाने आणि आत्मीयतेने करते, त्याच्यामध्ये हे सरांचं यश आहे की त्यांनी इतकं हे कुटुंब बांधून ठेवलेलं आहे. आता आणखीन या क्षेत्रात काय करण्याची इच्छा आहे?
1: मला माझं तरी टार्गेट असं आहे की माझ्याकडे सध्या तरी 300-350 विद्यार्थी आहेत.
2: बर,
1: मला ह्या विद्यार्थ्यांसोबत अजून ज्या खेडोपाडी कुणी पोहोचलेलं नाहीये त्या ठिकाणी पोहोचून ती संख्या मला 1000 पर्यंत न्यायची आहे. आणि त्या मुलांना मला ब्रेन ट्रेनशी बांधून घ्यायचं आहे, जॉईन करायचं आहे. आणि त्यांनाही आपल्या ह्या ब्रीद वाक्यात म्हणजे आमचं वी आर ब्रेन ट्रेनर की आम्ही काय काम करतो तर आम्ही काम हे करतो की आम्ही ब्रेन ट्रेन करायचं काम.
2: बरोबर.
1: आमचं नाव काय आहे? ब्रेन ट्रेनर. तर माझं प्रत्येक मुलाला प्रत्येक शाळेमध्ये जाणं जाऊन सांगणं हेच असतं की जॉईन करा. आणि मुलं ज्यावेळेस बघतात की खरंच अबॅकसमध्ये एवढा फरक आहे,
2: पॅरेंट्स
1: म्हणजे मला एक जाणवायला मिळालं मॅम की आपण ज्यावेळेस त्यांच्याकडे जातो त्यावेळेस पॅरेंट्स तयार नसतात, पण ज्यावेळेस बघतात डेमो व्हिडिओ पडतात ग्रुपला स्कूलच्या,
2: बरोबर,
1: की एवढं मोठं गणित मुलं 5 अंकी 6 अंकी 11+11+11+11+55-55-22 answer 22 मुलं एवढी मोठी ऍडिशन फक्त फिंगर्सने देत आहेत. त्यावेळेस पॅरेंट्स मलाच कळत नाही, आदल्या दिवशी जे पॅरेंट्स नाही म्हणता ते पॅरेंट्स दुसऱ्या दिवशी डायरेक्टली होल फीस भरायला येतात. आणि त्यांना असं वाटतं की आमच्या मुलांनी पुढे जावं. आणि प्रत्येक लेडीज प्रत्येक पॅरेंट्स कळकळीने एकच सांगतो की मॅम आम्ही तुमच्यावर हा जो विश्वास ठेवला आहे आमच्या मुलांना तुम्ही अबॅकसमध्ये पुढे न्या, त्यांची भीती वगैरे सगळं जाऊ द्या. आणि मलाही अनुभव आला म्हणजे मला पॉझिटिव्ह सगळ्या ठिकाणी स्कूलला पाहायला मिळालं. मला सगळ्या शाळेंचे प्रिन्सिपल सगळे टीचर्स खूप छान एक असं रिस्पेक्ट वाटतो मला ज्यावेळेस मी जाते अबॅकसच्या टीचर आल्या अबॅकसच्या एक रिस्पेक्ट. आणि हा रिस्पेक्ट मला फॉर्च्युनेटली सरांमुळेच मिळतोय कारण मी जे आयकार्ड घालून जाते आय एम द ब्रेन ट्रेनर. एज्युकेशन एनजीओ कडून मी कामाला आलेली आहे आणि मी या संस्थेमार्फत काम करते याचा मला अभिमान वाटतो. आणि त्या अभिमानानेच लोक माझ्याकडे बघतात की ते ब्रेन ट्रेन कडनं आलेले आहेत, त्या अबॅकसच्या टीचर आहेत. म्हणजे खूप आभारी आहे मी त्या गोष्टीसाठी ब्रेन ट्रेनची.
2: नक्की नक्की. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांनाच. प्रत्येक शिक्षिकेला तर शुभेच्छा आहे, प्रत्येकीची जी जी स्वप्न आहे ती पूर्ण होत आणि असंच यश तुम्हाला कायम मिळत राहो. तुमची अकॅडमी अजून आणखीन उत्तरोत्तर प्रगती करत राहू अशीच मी शुभेच्छा देते. आणि तुम्ही इथे आलात आणि की ही छान माहिती सगळ्यांना दिली, अबॅकसचं वेगळे पण सांगितलं, ब्रेन ट्रेनचं वेगळे पण सांगितलं, त्याच्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: थँक्यू मॅम.

0: श्रोतेहो नमस्कार. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, आपण वेगवेगळ्या माध्यमातील लोकांना भेटत असतो, विविध मान्यवरांशी गप्पा मारत असतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. तर आज सुद्धा एक खास व्यक्ती आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे, ज्यांचं नाव आहे सुहास वैद्य, जे गेली 25 वर्ष बासरी वादनाची कला जोपासतात आहेत. आणि त्यांचा जो काही प्रवास आहे, त्या ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये ते कधी आले आणि त्यांना कशी आवड निर्माण झाली आणि आता त्यांचं काम कशा पद्धतीने सुरू आहे, या संपूर्ण विषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद श्रद्धा.
0: आणि एक तर बाय प्रोफेशन तुम्ही इंजिनियर आणि गेली 25 वर्ष ही बासरीची साधना, एक तर श्रीकृष्णाचं अतिशय आवडतं वाद्य आणि बासरीचे सूर कानावर पडले की एक प्रसन्न वातावरण अपसुकच निर्माण होतं आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही वाद्याच्या वादनाने झाली की छानच होते.
1: खरे.
0: तर एक इंजिनियर असून सुद्धा कलेची जोपासना नेमकी करावी असं कधी आणि केव्हा वाटलं?
1: श्रद्धा, याच्यासाठी फार भूतकाळात जावं लागेल. पंडित हरिप्रसाद चौरसिया हे जे सगळ्यांचे आमचे बासरी वादनाचे गुरु, हे नाशिकमध्ये तेव्हा बासरी वादनासाठी यायचे आणि आम्ही लहानपणी त्यांचं बासरी वादन नेहमी ऐकायचो. म्हणजे प्रत्यक्ष त्यांना ऐकलेले आम्ही भाग्यवान असं म्हणता येईल, की अतिशय त्यांचं उत्तम असं बासरी वादन आपल्या मोठ्या मोठ्या स्टेजवरून, म्हणजे कालिदास किंवा मराठा विद्यालयाचं पटांगण अशा मोठ्या ठिकाणी त्यांना ऐकलंय. आणि ते जे सूर जे कानावर पडले तेव्हापासून हा सूर पकडावा अशी इच्छा झाली. आणि बासरी वादन नक्कीच, म्हणजे श्रीकृष्णाचं हे वाद्य, तर घरात एक छोटीशी बासरी होती आणि ती फक्त आपण लहान मुलं जशी फुफू करतात तेवढंच, पण हा जो सूर इतकाच मंजूळ येतो आणि इतकी सुंदर वाजते आणि त्यातून ती आडवी बासरी वाजवायची, तर हे आपल्याला आलं पाहिजे असं तेव्हापासून मनात होतं. पण शिकण्याची वेळ नंतर आली, पण लहानपणापासून हे सूर मनात रुजलेले होते आणि तेव्हापासून हे पक्क केलं होतं की आपल्याला थोडं तरी आलं पाहिजे आणि त्याचा ध्यास घेतला पाहिजे.
0: जसं तुम्ही म्हटलात की पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यामुळे तुम्हाला ही आवड निर्माण झाली, पण मग पुढे ऍक्च्युअली आपण बासरी शिका

0: आणि ह्याच गुरूंकडे शिकावं असं कधी ठरलं आणि तो प्रवास कसा सुरू झाला?
1: नाशिकमध्ये तेव्हा बासरी वादन शिकवायला कोणी नव्हतं असं म्हटलं तर काही हरकत नाही.
0: बरं,
1: आमच्या लहानपणी तबल्याचे क्लास होते, गायनाचे होते, सगळे, पण बासरी शिकवायला असं कोणी गुरु सापडत नव्हता. आणि आम्ही काय करायचं की बासरी घरी होती ती हरिप्रसाद चौरसी यांची कॅसेट होती ती ऐकायची आणि आपण त्याच्याप्रमाणे वाजवायला प्रयत्न करायचा. अर्थात ते किती जमणार पण तरी प्रयत्न असाच होता.
0: म्हणजे थोडक्यात एकलव्याची भूमिका तुम्ही त्यावेळेला.
1: तेव्हा असं करून बघितलं, त्याच्यातून एक छोटेसे काही गाणे आम्ही वाजून बघायचे आणि मग त्याच्यातून थोडीशी आवड निर्माण झाली की आपल्याला याच्यात जमेल काहीतरी, असा कॉन्फिडन्स थोडासा आला. सुरुवात अशी झाली की मी विजेट यायला 1984 ते 1990 या सालात होतो, तर तिथे दादरला एक बासरी विकायची. दादरला वेस्टर्न साईडला आपण गेलो, तिथे चौकामध्ये धोत्रे म्हणून आहेत ते, असंही त्यांचा मुलगा सुंदर बासऱ्या बनवतो, तर तिथे चौकात बासरी घेऊन बसायची आणि वाजवायची. तर ती लगेच मला ती लिंक लागली की आपण जे आपल्याला पाहिजे ते हा माणूस इथे करतोय आणि तो बासरी विकायचा. त्यांना म्हटलं की मला बासरी शिकायची आहे आणि कशी घ्यायची हे पण माहीत नाही, तर तुम्हीच मला गाईड करा. मग त्यांनी मग एक बासरी मला दाखवली की अशी अशी वाजते, अशी फुंक मारायची, कारण आडवी बासरी मी पहिल्यांदाच बघितली की कशी वाजवतात ते. मग त्यांनी मला करून दाखवलं, मला आणि ताबडतोब वाजवता आली ती फुंक जी आजकाल म्हणजे मुलांना सुद्धा शिकवायला लागते. त्यांनी दाखवल्याप्रमाणे मी वाजवली आणि तो माझा पहिला 6 किंवा 7 लागलेला. तिथून जी सुरुवात झाली, त्यांनी मला ते बासरी सुरात आहे की हे सगळं पटवून दिलं की कशी सुरात आहे आणि मी मोठ्या मोठ्या गायकांना बासरी वादकांना बासरी देतो. मला पटलं की आपण काहीतरी चांगली गोष्ट खरेदी करतोय आणि तेव्हापासून मग हॉस्टेलवर आम्ही सारेगम पदनीचा असं सुरुवात स्वतःच, तेव्हा पण काही पुस्तक नव्हतं किंवा युट्यूब नव्हतं, पण अशीच आम्ही वाजवत वाजवत सुरुवात केली आणि ही माझी पहिली बासरीची ओळख. आणि तिथे मी हॉस्टेलवर वाजवत असे काही गाणे, म्हणजे तेव्हा गोरी तेरा गाव बडा प्यार हे गाणं मी स्वतः करून बघितलं. तेव्हा मला वाटलं की आपल्याला काहीतरी येत आहे, म्हणजे इंट्युशन आहे, कारण हे कोणी शिकवलेलं नव्हतं. मग जेव्हा मी 1990 महिंद्रामध्ये सर्व्हिसला आलो नाशिकला, तेव्हा ठरवलं की आता आपल्याला हे शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यायला हवं. तेव्हाही कोणी नव्हतं नाशिकमध्ये. मग माझे मित्र म्हणाले की मुजुमदार सर, पंडित मुजुमदार, शशिकांत मुजुमदार सर हे शिकवतात, त्यांना गाणं येतं पण ते तुम्हाला बासरीचं गाईड करतात. मग माझी पहिली सुरुवात झाली की त्यांच्याकडे, मग त्यांनी गायचं सारे गम आणि आम्ही बासरीवर ते वाजवायचं आणि बासरी अशी आम्ही सुरू केली. तेव्हा तंत्रशुद्ध नाही पण बासरी वादन सुरू झालं, अशी आमची सुरुवात. तर माझं सगळं सुरुवातीचं श्रेय जे जातं ते पंडित शशिकांत मुजुमदार
0: सरांकडे. मुजुमदार सरांकडे अशा पद्धतीने श्री गणेशाला सुरुवात झाली. मला पुढचं तुम्हाला विचारायचं की आता काय तुम्ही आम्हाला पुढे ऐकवणार आहात?
1: ह्याच्या पुढे एक थोडस लाईट पहाडी धून ऐकवतो. आपण शास्त्रीय संगीतात एक राग ऐकला आता, एक अशी उडती चालीची आणि छान वाटेल अशी धून ऐकवतो.
0: नक्की
1: राग पहाडी वेस्ट आहे.

0: वा, तुम्ही म्हटल्याप्रमाणे अगदीच उडती चाल ऐकायला मिळाली आणि खूप छान वेगळं वाटलं काहीतरी.
1: तर
0: तुम्ही म्हणत होतात की नंतर तुम्ही एका नामांकित कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालात. मग काम सांभाळून कला पण जोपासणं ही कधी तारेवरची कसरत झाली का?
1: अगदीच. मी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये इंजिनियर पासून मॅनेजर हेड ऑफ द डिपार्टमेंट पर्यंत पोस्ट मध्ये काम केलं. तर या वेळात आपल्याला महिंद्रामध्ये काम म्हणजे जवळ सात, सकाळी सात ते संध्याकाळी सात कमीत कमी, किंवा कधी बारा पण वाजायचे, म्हणजे याचं पूर्ण शेड्यूल होतं आमचं. पण त्याच्यामध्ये शनिवार रविवार त्यातला एकच दिवस सुट्टी असायची, तेव्हा एक दिवस आम्ही गुरुजींकडे जायचो. आणि तेव्हा जे काही मिळेल ते आल्यानंतर थोड्या वेळ, अर्धा तास, 15 मिनिटं प्रॅक्टिस करायची, असं आमचं सुरुवात झाली. आणि त्यातून जेव्हा सरांचं गाणं ऐकायला सुरुवात केली तेव्हा खरी गोडी लागली, की शास्त्रीय संगीताची नक्की गाणे ऐकणं वाजवणं ते जरा सुरू झालं होतं, पण शास्त्रीय संगीत हे खरं याची गोडी आम्हाला लावली शशिकांत मुजुमदार सरांनी. आणि मग ती जोपासायची इतकी हे लागली, ध्यास लागला, की मग त्याच्या मागे लागून जेव्हा सुट्टी असेल तेव्हा मग आम्हाला जे आम्हाला वर्षातून 8 दिवस सुट्टी घेता यायची, तेव्हा जे 8 दिवस असायचे ते आम्ही खास एवढ्यासाठी राखून ठेवले असायचे, म्हणजे पीएल आपण म्हणतो टाकायची आहे, ते 8 दिवस फक्त संगीतासाठी. आणि तशी आमची ऍक्च्युली सुरुवात झाली. आणि याच्या पुढे पण मग जेव्हा याच्या पुढे कळायला लागलं की आता बासरीला आपल्याला खास महत्त्व द्यायला पाहिजे आणि बासरी वादन हे बासरी वादकाकडून शिकायला पाहिजे, तेव्हा माझी ओळख झाली श्री अनिल कुटे सरांची. ते म्हणाले की मला एकाने रेफरन्स दिला की सर खूप छान त्यांना म्हणजे माहिती आहे बासरीबद्दल, तर त्यांच्याकडे मी गेलो. तर ते म्हणाले की सुहास आपल्याला जायचं आहे श्रीयुत हिमांशु नंदा यांच्याकडे. त्यांना पंडित हिमांशु नंदा हे खूप छान बासरी वादक आणि त्यांच्या त्यांनी काही क्लिप ऐकवल्या आणि मग म्हटलं की हेच आपल्याला करायचं, म्हणजे खरा असा गुरु सापडल्याचा एकदम आनंद झाला. त्या क्लिप ऐकून मग म्हटलं आम्ही कसं जायचं काय जायचं, तोपर्यंत आम्ही बरोबर प्रॅक्टिस करत असे, त्यांना काही येतं ते आम्हाला शिकवत असे तेव्हा, आणि मुजुमदार सर पण तेव्हा आम्हाला शिकवायचे दोघांनाही. अशी आमची ती सुरुवात की, आणि त्यांचं पण एक म्हणणं होतं की आपल्याला बासरी ही नाशकामध्ये वाढवायची आहे कारण इथे गुरुच नाही,
0: बरोबर,
1: तर आपल्याला ती उणीव भरून काढता आली पाहिजे. मग आम्ही ठरवलं की सुरमणी हिमांशु नंदांकडे जायचं. तर ते पुण्याला चिन्मयानंद नाथ बिंदू असं कोळवणला एक मोठं सेंटर आहे, तिथे शास्त्रीय वादन पूर्ण शिकवलं जातं, गायन वादन पूर्ण. मग तिथे 8 दिवस त्यांचे रेसिडेन्शियल कोर्सेस असायचे, मग आम्ही ते अटेंड करायला सुरुवात केली. मग ते वर्षातले 8 दिवस राखीव असायचे की आपण तिथे जाऊन शिकायचं. मग आम्ही नाशिकमधून 3-4 जण तिथे भरपूर 25-1 लोक यायचे तरी, आणि तिथे आम्ही ऍक्च्युली जे बासरी वादन त्याचा म्हणजे तंत्रशुद्ध शास्त्रशुद्ध असं म्हणता येईल तिथे बासरी वादन शिकायला सुरुवात केली. तिथे अगदी सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत एवढं शेड्यूल असायचं आणि 12 झोपायचं परत 6 वाजता सुरुवात. अशी आमची शास्त्रशुद्ध बासरी वादनाची सुरुवात हिमांशु नंदा यांच्यामुळे झाली. आणि मग तिथे राग एक एक 8 दिवस एकच राग शिकवायचे, रागामध्ये पूर्ण अगदी जोड, झाला, बंदिश, आलाप, तान हे सगळ्या पद्धती त्यांनी शिकवल्या आणि तिथून आमचा खरा पाया रचला गेला.
0: पुढचाही प्रवास मला तुमचा जाणून घ्यायचा आहे की एक विद्यार्थी ते स्वतः एक गुरु आणि मग आता तुम्ही विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवतात ह्याविषयी तर जाणून घ्यायचंच आहे, पण त्याआधी पुन्हा एकदा एक रिक्वेस्ट की काहीतरी पुन्हा एक छान आमच्या सगळ्या श्रोत्यांना ऐकवा.
1: चालेल. आपण वृंदावनी सारंग ह्याच्यामध्ये रूपक तालामधली एक छोटीशी गत आहे, ती पण अशीच उडत्या चालीची आणि छान आहे.
0: नक्कीच.

0: खूपच छान. जसे जसे तुम्ही एक एक प्रकार ऐकवत जाताय तसे तसे अजून माझी सुद्धा उत्सुकता वाढत चालली की आता पुढे काय असणार आहे, पुढे काय असणार आहे. तर आता आपण बोलत होतो की तुम्ही स्वतः बासरी शिकवायला कधीपासून सुरुवात केली?
1: मी बासरी शिकवायला 2019 सुरुवात केली, डिसेंबर 2019 आम्ही रितसर म्हणजे मुलांना शिक्षण द्यायला. त्याच्या आधी एक वर्ष मी असेच मुलांना आवड म्हणून शिकवत होतो, जे आजूबाजूला मी वाजवायचो त्यामुळे ते विचारायचे की आम्हाला तुम्ही शिकवता का. मग त्याप्रमाणे मी त्यांना जसा वेळ मिळेल तसा मी शिकवायचो. मग असं वाटलं की आता आपण आपला क्लास सुरू करावा, कारण मुलांनाही आवड आहे आणि त्यांनाही आवडते आणि आपल्यालाही शिकवायची आवड आहे. तर मग या दोन्ही गोष्टींचा मेळ बसला आणि 2019 डिसेंबर 15 होती तेव्हा आम्ही सुरुवात केली. माझ्याच घराच्या इथे एक मोठी जागा होती, तिथे आम्ही क्लास सुरू केला बासरी प्रशिक्षण केंद्र या नावाने.
0: अच्छा.
1: आणि तिथून माझी खरी सुरुवात झाली. आणि तेव्हा जवळजवळ 7 ते 73-74 वर्षापर्यंतचे सगळे विद्यार्थी माझ्याकडे होते. त्यांना जेव्हा जेव्हा म्हणजे आमच्या एरियामध्ये ज्यांना वाटत होतं की आपल्याला शिकायचं आहे ते सगळे येऊन नक्की शिकायचे. आणि असा माझा प्रवास सुरू झाला तो आजपर्यंत आता जवळजवळ 6 झालेली आहेत. आणि आपले विद्यार्थी पण तसे वाढत गेलेत, म्हणजे 5 विद्यार्थ्यापासून सुरुवात झाली असेल. श्रीयुत मोहन वाणी हे आमचे पहिले विद्यार्थी, ज्यांनी मला सांगितलं की हो मी तुमचा पहिला विद्यार्थी, मी यायला तयार आहे. तेव्हा मला कॉन्फिडन्स आला की हो कोणतरी आपल्याकडे क्लासमध्ये येत आहे आणि आपण त्यांना शिकवू शकतो. मग अशी सुरुवात झाली. आणि मग आम्ही आता जवळजवळ सध्या माझ्याकडे 100 विद्यार्थी आहेत आणि 500 विद्यार्थी आतापर्यंत शिकून गेलेले आहेत. आणि आपले क्लासेस दोन्ही इथे देशा परदेशात पण आहेत. जसे ऑनलाईन जेव्हा सुरू केलं, जेव्हा कोरोना काळामध्ये ऑनलाईन करण्याची गरज होती, मग तेव्हा आम्ही ऑनलाईन क्लास सुरू केले. आणि तेव्हा त्यामुळे त्यानिमित्ताने म्हणजे मी ऑनलाईन झूमवर सुरू केल्यामुळे मग जसं मी थोडंसं ॲडव्हर्टायझिंग पण केलं. मग तेव्हा मग जर्मनी, US, मलेशिया आणि बऱ्याच देशांमधून, कॅनडा, बरेच लोक बरेच देशांमधून आपल्याकडे विद्यार्थी शिकत आहेत.
0: मग ते विद्यार्थी बाहेरच्या देशातले विद्यार्थी हे मराठी भाषिक आहेत, अमराठी भाषिक आहेत,
1: सगळ्या प्रकारचे. म्हणजे काही जण तेलगू आहेत, मराठी भाषिक आहेत, किंवा भारतामध्ये सुद्धा आता पूर्ण म्हणजे अगदी काश्मीर पासून ते बँगलोर खाली इथपर्यंत, मद्रास इथपर्यंत आपल्याकडे विद्यार्थी आहेत. ते सगळ्या भाषेचे विद्यार्थी ऑलमोस्ट आहेत आणि तसा प्रवास सुरू झाला.
0: ह्या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना काय सल्ला द्यावा असं वाटतो आज रेडिओ विश्वासच्या माध्यमातून?
1: या क्षेत्रात हे तसं क्षेत्र म्हणजे तुम्हाला फक्त आवड पाहिजे, पॅशन पाहिजे. आणि त्या गोष्टीची आवड असेल, शास्त्रीय संगीताची आवड असेल, तरच या क्षेत्रात तुम्ही येऊ शकता. आणि याच्यात पुढे जाणं हे खूपच अवघड आहे, कारण याच्यामध्ये बेसिक आहे तुमचा रियाज. जितका तुम्ही रियाज कराल तेवढी तुमची तिच्यावर कमांड येणार आहे आणि त्या तिच्यानंतरच तुम्ही स्वतः आनंद घेऊ शकता आणि दुसऱ्यांना पण आनंद देऊ शकता. तर तरुण मुलांना किंवा यांना नक्कीच सांगेन की शास्त्रीय संगीत तसं पाहिलं तर आज लोकांना आवडायला लागलंय, कारण बरेच त्याच्याबद्दल चित्रपट आले त्याच्यामध्ये शास्त्रीय संगीत होतं, त्यामुळे मुलांना त्याची आवड निर्माण झाली आणि ती त्यांनी कंटिन्यू करावी. त्यातूनही बासरी हे तसं अवघड वाद्य आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच मनाची तयारी, पूर्ण पेशन्स पाहिजे आणि त्याच्यामागे हात धुवून लागायची तयारी पाहिजे, तेव्हाच तुम्ही या नक्कीच या वादनाकडे वळू शकता आणि याच्यामध्ये पारंगत होऊ शकता.
0: नक्कीच. भविष्यामध्ये आपले काय प्लॅनिंग्स आहेत किंवा बासरीला घेऊन पुढे काही वेगळ्या गोष्टी करण्याची काही इच्छा आहे किंवा काही एक्सपेरिमेंट करण्याची इच्छा आहे असं काही आहे का
1: भविष्यामध्ये? म्हणजे आत्तापासून आम्ही सुरू केलंय की आम्ही एकदा बघितला होता श्रीयुत दातार्यांचा कार्यक्रम कालिदासमध्ये झाला आपल्या इथे. तिथे 21 व्हायोलिन वादक त्यांनी 3 परफॉर्म केला, न जागेवरून उठले नाहीत ते. आणि त्यांनी इतका सुंदर परफॉर्मन्स केला तर ते एक स्वप्न नक्कीच आमच्याकडे आहे की असे आमचे विद्यार्थी तयार झाले पाहिजे की ते पूर्ण त्यांनी शास्त्रीय गायन वादन आणि त्याच्यामध्ये म्हणजे व्हायोलिन म्हणायचं आहे मला, तर व्हायोलिनवर त्यांनी शास्त्रीय गायन म्हणजे शास्त्रीय संगीत आणि हॉलिवूड संगीत हे सगळं, बॉलिवूड संगीत हे सगळं त्यांनी एका वेळी परफॉर्म करून दाखवलं. तर हे पण आमचं स्वप्न आहे. अजून एक आहे की आम्ही जयस्तुते शिकवतो मुलांना आणि आम्ही एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घरी भगूरला जाऊन तिथे आम्ही जवळ 21 मुलांनी तिथे पूर्ण जयस्तुती सादर केलं. त्याच्या पुढे आता आम्हाला 101 विद्यार्थी तिथे जाऊन सादर करायचे. आणि बासरी ही नाशिकमध्ये इतकी फेमस झाली पाहिजे नाशिकच्या बाहेर आणि नाशिकमध्ये विद्यार्थी तयार झाले पाहिजेत आणि त्यांच्याकडून चांगली चांगली सेवा सगळ्यांची व्हायला पाहिजे. बासरी वादनाची सेवा व्हायला पाहिजे.
0: नक्कीच खूप छान आणि स्तुत्य अशा सगळ्या संकल्पना आहेत. सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आणि आज आपण इथे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल देखील तुमचे आभार. पण तुम्हाला आम्ही असंच जाऊ देणार नाही आहे. एक शेवटी पुन्हा काहीतरी ऐकण्याची लालसा वाढत चालली आहे. तर पुन्हा एकदा रिक्वेस्ट की कार्यक्रमाची सांगता करताना आपण आपल्या श्रोत्यांना काहीतरी छानसं ऐकूया आणि मग थांबूया.

खूपच मस्त. सर धन्यवाद, तुम्ही आज इथे आलात आणि इतकं छान आम्हाला बासरी वादन ऐकवलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि रसिक हो, सरांना आज तबल्यावर साथ दिली होती ओमकार कोळकंठे यांनी, तर त्यांचे देखील मी आभार मानते. कार्यक्रमात आतापुरता आपण इथेच थांबूया.

0: मी डॉक्टर सुषमा दाते बोलते. आज मी मुंबईला आले आहे. आज आपल्या कार्यक्रमात मुलाखत घेणार आहे सविता पेठे यांची. यांचं प्रोफेशन आणि पॅशन या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, पण दोन्हीत त्या प्रावीण्य मिळवून आहेत आणि प्रावीण्य टिकवून आहेत. मुंबईत ग्रॅज्युएशन नंतर ब्युटी थेरपी आणि कॉस्मेटॉलॉजी ऑफ ब्युटी थेरपी यात त्यांनी शिक्षण देशात आणि देशाबाहेर पूर्ण केलंय. युकेमध्ये ऍडव्हान्स कोर्सेस इन हेअर ड्रेसिंग केलेत, अरोमा थेरपीचे कोर्सेस युकेमध्ये केले आहेत, दोन ब्युटी पार्लर्स आहेत स्वतःच्या, ब्युटी क्लिनिक्स आहेत त्या मुंबईत चालवतात. हे सगळं झालं प्रोफेशन, पण आज आपण त्यांच्या पॅशन बद्दल बोलणार आहोत. पॅशन म्हणजे मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेणे, धावणे. नमस्कार सविताताई.
1: नमस्कार कृष्णाताई.
0: आज खरं म्हणजे तुमच्याशी बोलायचं आहे की मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तुम्हाला भाग घ्यावा आणि त्याच्या पुढे तुम्ही बरीच बक्षिसं मिळवली आहेत, अनेक स्पर्धात भाग घेतलाय, त्याविषयी बोलायचं ठरवलंय म्हणून आले आहे. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की मॅरेथॉन मध्ये तुम्हाला भाग घ्यावा असं का वाटलं आणि केव्हा वाटलं?
1: मला साधारण एक 10 वर्षापूर्वी लिगमेंट इंजुरी झाली काफी. तर त्यावेळी मला लिगमेंट इंजुरी, मी ऑर्थोपेडिक सर्जन त्यांच्याकडे गेले होते तेव्हा ते म्हणाले की बाकी काफ मसल खूप हेल्दी आहे, ऍथलीट असतात तर वेगळं होतं, तुम्ही काही मॅरेथॉन रनर नाही, तुम्हाला पुढे मॅरेथॉन पळायचंय तर त्यामुळे विश्रांती आणि बाकी गोष्टी मी सर्जरी करूया नको. तर तेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदा मॅरेथॉन हा शब्द ऐकला आणि असं मनात आलं हे काय असतं बुवा की मॅरेथॉन, आणि एकदा आपण हे पळून बघूया असा विचार आला. त्यावेळी शक्य नव्हतं, पण एक वर्षानंतर मात्र मला म्हणजे प्रत्यक्षात मी काही रनिंग सुरू करू शकले, ते त्याला एक वर्ष कमीत कमी लागलं विश्रांतीनंतर.
0: बर, म्हणजे साधारण त्यावेळेला तुमचं वय काय असेल?
1: वय 53 असं काहीतरी होतं.
0: पुष्कळ पुढे मग तुम्ही विचार केलात तसा.
1: आणि मला इतकं माहिती नव्हतं की मी पहिल्याच दिवशी असा विचार केला की आता जानेवारी मध्ये मॅरेथॉन आहे, ऍडव्हर्टाइजमेंट कुठेतरी वाचली असेल मी, आणि असं म्हटलं चला आपण आता हे कधी डिसेंबरची गोष्ट आहे आणि असं पण आता ही मॅरेथॉन आपण पोळूया म्हणून मी गेले चौकशी करायला, रजिस्ट्रेशन वगैरे करायला. तर ते बहुधा त्यांना म्हणजे त्यांनी सांगितलं की नाही ते रजिस्ट्रेशन सप्टेंबर मध्येच बंद होतं, तुम्हाला पुढच्या वर्षी करावं लागेल. तर ह्या वर्षी काही शक्य नाही आणि मग ते करण्यासाठी पण तुम्हाला काही क्वालिफाईंग टाइम लागतो, त्यासाठी आधी छोट्या छोट्या रन्स कराव्या लागतात. अशा तऱ्हेने पहिल्यांदा असतं काय आणि त्यात जॉईन होण्यासाठी करायचं काय हे कळलं पहिल्यांदा आणि मग मी हळूहळू रन करायला सुरुवात केली.
0: आणि स्पर्धेसाठी मग बरीच तयारी करावी लागते. दोन गोष्टींमध्ये हा प्रश्न मला विचारायचा आहे. एक म्हणजे तुम्हाला काय काय कपडे किंवा बूट किंवा आणखी काही ऍक्सेसरीज घ्यावे लागल्या, आणि दुसरं कशा पद्धतीने पळायचं, काही ट्रेनर वगैरे होता का, कोणी शिकवलं, काय शिकवलं या संदर्भात?
1: हो, मी सुरुवातीला अगदी डेफिनेटली ट्रेनरची मदत घेतलीच, म्हणजे ट्रेनर कारण काहीच माहिती नसल्यामुळे उगाच वेड्यासारखं काहीतरी करण्यापेक्षा ट्रेनरची मदत, हे मिरांडा सर म्हणून आहेत तर त्यांची मदत घेतली मी. जोगे आपल्या इथे हुला पार्ल्यातच त्यांचं सेंटर आहे, डी फिट नावाचं, तर त्यांची मदत घेतली. तर सुरुवातीला खरं सांगू का, रस्त्यावर अतिशय सिम्पल त्यांनी ट्रिक सांगितली. त्यांनी सांगितलं होतं की आपले रस्त्यावरती दिव्याचे खांब असतात ना, तर ते बघायचे आणि म्हणाले एक खांब ते दुसरा खांब, पहिलं चाल मग दुसरा खांब तू तिसरा खांब पळ. असं करत करत हळूहळू हळूहळू अर्धा तास असं करायचं, मग असं करत करत अंतर तरी वाढवायचं, नाहीतर दोन खांब पळायचं एक खांब चालायचं, दोन खांब पळायचं एक खांब चालायचं, असं करत करत हळूहळू जे अर्धा तास कंटिन्युअसली तुला पळता यायला एकदा लागलं की मग अंतर वाढवायचं, म्हणजे वेळ वाढवायचं, दमलो की चालायचं, थोडस चालायचं आणि मग हे करायचं, ठरवायचं आपणच किती चालायचं आणि त्याप्रमाणे अंतर वाढवत वाढवत हळूहळू रनिंग करायला सुरुवात केली. आता मी जरी फुल मॅरेथॉन मी अजून तसं बघायला गेलं तर दोनच केले फुल मॅरेथॉन, पण म्हणजे 42 किलोमीटर, पण त्यातले 26 ते 27 किलोमीटर मी कंटिन्युअसली रन करू शकतो.
0: अरे वा,
1: परवाच मला वाटतं केलं तेव्हा 30 किलोमीटर पर्यंत कंटिन्युअस रनिंग करू शकलो.
0: अरे वा, खूपच चांगला आहे. म्हणजे याला स्टॅमिना पण लागतो आणि
1: खूप स्टॅमिना वाढवावा लागतो. त्यासाठी दोन प्रकारचे स्टॅमिना वाढवायला लागतात, एक एक आपल्या मसल्सचा आणि दुसरा आपल्या लंग्स आणि हृदयाचा, दोन्ही. म्हणजे दोन्ही स्टॅमिना वाढवायला लागतात.
0: तुम्हाला काही ब्रीदिंग
1: एनरोबिक दोन्ही
0: ब्रीदिंग एक्सरसाइजेस वगैरे शिकवले का?
1: हो, ब्रीदिंग एक्सरसाइजेसचा मी आधी योगासनं करायची आणि योगासनांच्या ब्रीदिंग एक्सरसाइज आपले जे प्राणायामचे असतात ना त्याचा मला खूप फायदा झाला. आणि शिवाय मी आता मध्ये लडाखला हाफ मॅरेथॉन केली. आपल्याला माहिती आहे लडाखला हवा कमी, म्हणजे ऑक्सिजन कमीच असतो. तर त्याच्या आधी जाण्यासाठी मी एक वेगळं स्पेशल ट्रेनिंग, फक्त श्वासावरती कंट्रोल, म्हणजे उच्छ्वासावरती नाक दाबून किती वेळ थांबता येत अशा तऱ्हेने ते ट्रेनिंग होतं. जास्ती जास्ती वेळ थांबायचं, ज्याच्यामुळे आपल्या लंग्सची कपॅसिटी खूप वाढते आणि आपण थोडक्यात आर्टिफिशियली कमी ऑक्सिजन मध्ये राहण्याची सवय करतो.
0: अच्छा,
1: तर म्हणजे आता मुंबईत काही कमी ऑक्सिजनची तर जागा मिळणार नाही, मग अशी तयार करायची आपण.
0: पण मुंबईत आता कमी ऑक्सिजन, मुंबईत आता कमी ऑक्सिजन आहे असं म्हणायला हरकत नाही, इतकं पोल्युशन, इतकी डेन्स पॉप्युलेशन आहे, लोकवस्ती आहे. बरं, मुंबईत तुम्ही पळत होतात कधी? कारण सगळी माणसं रस्त्याने धावताना चालताना दिसतो आपण. हे पळण्याचा सराव केव्हा केला? किती वाजता?
1: पहाटे 4:30-5 असं चालू करतो रन.
0: तेव्हा थोडी मुंबई शांत,
1: त्यावेळी नसतं तेव्हा मुंबई शांत.
0: बरं,
1: साधारण 7:30-8 वाजेपर्यंत आम्ही 8 वाजेपर्यंत घरी आलेले असतो. आणि रविवारी जेव्हा खूप लॉंग रन करायचं असतं, रविवारी मुंबईचा ट्रॅफिक कमी असतो, तर त्यामुळे मग तेव्हा मात्र अगदी जरी 4:30-5 चालू केलं तरी उशिरा, म्हणजे 9 वाजेपर्यंत वगैरे सुद्धा रनिंग केलं तरी चालत. त्याच्या पुढे मात्र मुंबईत रविवारी सुद्धा नाही चालत.
0: म्हणजे आता जानेवारीत झालेल्या मॅरेथॉन मध्ये, जानेवारी का डिसेंबर 24 का डिसेंबर केव्हा झाली?
1: 21 जानेवारी गेला रविवार.
0: हा, त्यामध्ये तुम्हाला दुसरं बक्षीस मिळालं, म्हणजे तुम्ही सेकंड आला तुमच्या वयोगटात.
1: माझ्या एज ग्रुप मध्ये,
0: तुमचा एज ग्रुप काय होता?
1: 60-64 दरम्यान असा एज ग्रुप.
0: कौतुकच आहे, अभिनंदन त्याबद्दल तुमचं. आणि लडाखला तुम्ही जेव्हा केलं तेव्हा ते बर्फाच्या प्रदेशामध्ये, कमी ऑक्सिजनच्या प्रदेशामध्ये, तेव्हा तुम्हाला तेच कपडे, तेच शूज, तेच सगळं घालून पळता आलं का काही वेगळी तयारी केली?
1: हो, तेच शूज आणि तेच कपडे घातले. तर कारण सांगते, एकदा रन करायला सुरुवात केली ना की आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते, तर त्यामुळे एकदा रन, पहिले 2-4 किलोमीटर वगैरे असं वाटेल आपल्याला थोडस, पण आधी वॉर्मअप केलेलं असतं तर त्यामुळे शरीर कसं वॉर्म झालेलं असतं. तर असं काही वेगळे कपडे घालून केलं नाही, उलट मी गेले होते ऑगस्ट मध्ये लडाख मध्ये, तर नाही सप्टेंबर मध्ये होती, सप्टेंबर मला वाटतं 8-10 सप्टेंबर अशी काहीतरी होती. तर तेव्हा तिकडे रात्रीच्या वेळी खूप थंडी असायची, पण दिवसा मात्र ऊन अगदी कडक, म्हणजे टोपी विथ प्रोटेक्शन वगैरे असंच मॅरेथॉन करायला लागतो. कपडे तेच होते, ते रन संपल्यानंतर लगेच प्रोटेक्शन करावं लागतं, कारण अंगावरती घाम असतो तर तो वाळून आपण म्हणजे फ्रीज होऊ शकतो ना, म्हणून लगेच नंतर वरतून जॅकेट वगैरे काहीतरी घालावं
0: लागतं.
1: ते नंतर रन करत असताना काही नाही.
0: आणि एखादी स्त्री मॅरेथॉन साठी पहाटे उठून सराव करते तेव्हा तिला कुठल्या अडचणी येतात? म्हणजे तुम्हाला कधी कुठली अडचण आली का?
1: हो, ते मात्र थोडीशी टेन्शनची गोष्ट होते, कारण बघा 4:30 रन चालू करायची म्हणजे तुम्हाला स्वतःला 3:30 तरी उठावं लागतं. पहिली गोष्ट म्हणजे झोप पुरी झालेली असेल असायला हवी म्हटल्यावरती, कारण झोप हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे कुठच्याही ट्रेनिंगमध्ये, तर कारण त्यावेळी आपली रिकव्हरी होते. तर 3:30 उठायचं असेल तर तुम्हाला 9 झोपावं लागतं. 9 झोपणं हे घरच्यांसाठी एक तर खूप त्रासदायक असतं आपल्या मुंबई सारख्या ठिकाणी, तरी एक व्यक्ती म्हणते की 9 मला झोपायचं, तिकडे तुम्ही मला त्रास देऊ नका, त्यात सगळं आवरून घ्या. म्हणजे विशेषतः स्त्री जेव्हा म्हणते की नाही त्यात सगळं आवरलं गेलं पाहिजे, मला 9 झोपायचं, नंतर काही होणार नाहीये असं म्हटल्यावरती ती एक गडबड असते थोडीशी. त्यासाठी घरच्यांचं कोऑपरेशन खूप, माझं आता म्हणजे मुलं तर दोघं शिक्षण आणि नोकरी या निमित्ताने दूर आहेत, कारण मिस्टरांचं म्हणजे खूपच कोऑपरेशन आहे. म्हणजे त्यांना मी तर म्हणेन की त्यांना थोडा अभिमानच आहे मी पळते ह्याचा की त्यामुळे हो म्हणजे तो नसताना हे नसतं शक्य. घरात जर का विरोध व्हायला लागला तर नाही होत शक्य. मग तो पुरुष असू दे की बाई, ना रोजची कटकट जर का घरात व्हायला लागली तर आपण बाहेर असं इतका वेळ नाही म्हणजे पळण्याला. फिजिकल फिटनेसला तुम्हाला डोकं पण शांत लागतं ना थोडं.
0: अरे वाटते
1: आहे. आणि दुसरा एक म्हणजे साडेचारला रस्त्यावरून पळणं म्हणजे फार लोक नसतात त्यावेळी. आणि पर्टिक्युलरली आता समजा जसं टाटा मॅरेथॉन आहे, मुंबईतलीच मॅरेथॉन आहे, म्हणजे जो कोणी रनर मुंबईत असेल तो प्रत्येक जण त्यावेळी रनिंगची प्रॅक्टिस करणार असतो. तर त्यामुळे खूप गर्दी असते, रस्त्यावर खूप लोक पळतही असतात साडेचार वाजता. पण आता जसं मी लडाख केलं की ऑड टाइमला असलेली मुंबईसाठी मॅरेथॉन आहे, तर तेव्हा कोण माझ्याबरोबर सकाळी साडेचार वाजता असणार आहे.
0: बरोबर,
1: रस्ता रिकामा असतो ना सामसो,
0: त्यामुळे थोडी रिस्क असते. हे सगळं बरोबर आहे, करूनच आपल्याला पुढे जायला लागतं.
1: पण त्यावेळी माझ्या फ्रेंड्सनी खूप हे
0: केलं, बरोबर,
1: कोणी ना कोणीतरी माझ्या बरोबर रन करायला.
0: मला आता आणखी पुढचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही देशाबाहेरही मॅरेथॉन केले, कुठल्या कुठल्या केल्यात त्या?
1: मी एक फिलाडेल्फिया मॅरेथॉन केली आणि एक अम्स्टरडॅम मॅरेथॉन केली. फिलाडेल्फिया माझी पहिली फुल मॅरेथॉन होती.
0: वा, तेव्हा छान वाटलं सगळं.
1: हो, फिलाडेल्फिया मॅरेथॉन थोडासा एक्सपिरियन्स हे होता म्हणजे तिकडच्या थंडीची सवय नव्हती. खूपच थंड होतं आणि खरं सांगायचं तर त्या मॅरेथॉनला थोडासा इव्हेंटफुल माझ्यासाठी झाली होती ती. कारण ती मॅरेथॉनसाठी मी युएसएला महिनाभर जवळजवळ आधी एक 15-16 दिवस आधी पोचले होते. आणि पोचल्याच्या दुसऱ्याच दिवशी रस्त्यावरतून चालत असताना, ह्याचा काही मॅरेथॉनशी संबंध नाही, रस्त्यावरतून चालत असताना काहीतरी एक पेव्हर ब्लॉक किंवा काहीतरी असं रस्त्यावरती खालती होता तिकडे, आणि चूक माझीच, माझं लक्ष नव्हतं आणि मी ट्रिप झाले, पडले आणि माझ्या एल्बोला फ्रॅक्चर झालं, कोपराला फ्रॅक्चर झालं. त्यामुळे मला तिकडे इमर्जन्सी सर्जरी करून घ्यावी लागली फिलाडेल्फियामध्ये. आणि 15 दिवसावरती मॅरेथॉन होती तर मी तर परत यायला निघाले होते, पण माझ्या मुलीने आणि माझ्या भावांनी आणि मिस्टरांनी तिघांनी सांगितलं नाही नाही जा तू आणि परत पुरी करून ये, कसंही अगदी चालत चालत पुरी केलीस तरी चालेल, पण गेलीस ना तर पुरी कर. आणि हात आहे फ्रॅक्चर, पाय नाहीये. माझ्या सर्जननी पण सांगितलं काही नाही, कर पुरी, हळूहळू कर पण पुरी कर.
0: अरे वा,
1: तर तिने हातात तेव्हा माझ्या स्टेपल्स मारलेले होते तरी तशीच पुरी केली आणि झाली. पण त्याला वेळ बराच लागला, 6 तास 15 मिनिटं जवळ.
0: आता तुमची बर्लिनला आहे ना मॅरेथॉन काहीतरी?
1: हा, ती बर्लिन, ती आता पुढच्या सप्टेंबर,
0: पुढच्या सप्टेंबरला. फार छान,
1: तयारी आता चालू झाली.
0: होय होय, घरातल्या लोकांचं सहकार्य, ट्रेनरचा मार्गदर्शन आणि संधी, या संधीचं मग आपण केलेलं सोनं, हे सगळ्यांना ऐकायला छान वाटतं. तुम्ही 53-54 वर्षी सुरुवात करून आता 60-64 गटामध्ये खूपच प्रगती केलेली आहे. मला सांगा की बायका जसं जसं 50 ओलांडतात तसं त्यांना वाटतं जाऊ दे आता काय कशाला काय करायचं आहे, तर अशा बायकांना फिटनेस राहावयासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? सगळ्या तर काही मॅरेथॉन करू शकणार नाहीत.
1: नाही, बरोबर. पण म्हणजे हे 50 आपण म्हणतो कारण मेनोपॉज, बेसिकली मेनोपॉज रजोनिवृत्ती ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर स्त्रियांना साधारणपणे पहा गुडघे दुखी आणि हे सगळे रोग चालू होतात की कारण ना आपले मसल्स आणि बोन्स स्ट्रॉंग नसतात. आपण बरेच वेळा आपल्याला स्वतःला खूप निग्लेक्ट करतो, आपलं खाणं पिणं, म्हणजे काही आपण खरं तर म्हणजे काहीही अर्बस्तर खात असतो खरं सांगायचं तर ते थोडस कमी केलं. आणि मुख्य म्हणजे रोज थोडा तरी व्यायाम केला पाहिजे. 50 पुढच्या स्त्रियांनी तर 100% आयदर ते रेझिस्टन्स बँड घेऊन किंवा थोडस वजन, त्याला अगदी लगेच जिम मध्ये जाऊन काही वजन करायची गरज नाहीये, साधं पाण्याच्या 1-1 लिटरच्या 2 बाटल्या 2 हातात घेतल्या आणि थोडस हे केलं किंवा पायात सुद्धा आजकाल वेट्स मिळतात एक एक किलोची घालायची, तर ती असं बँड सारखं असतं म्हणजे पैंजणासारखं असतं, तर ते वेलक्रोने लावून सुद्धा साधे पाय आपले जे शाळेत शिकलेले ड्रिल आहेत पीटीच्या तासाला आपण करायचो ते सुद्धा जरी रोजच्या रोज केले ना तरी सुद्धा आपले मसल्स आणि बोन्स खूप स्ट्रॉंग होतील आणि बरीचशी आपली जे त्रास आहेत ते कमी होतील. माझ्या मते मोठं वय हा फक्त नंबर आहे. आपण बघतो जगभरच्या कितीही वयाच्या स्त्रिया काय काय अथलेटिक्स मध्ये करत असतात. 100 वर्षाची बाई स्विमिंग करते.
0: म्हणजे आहार झोप आणि व्यायाम या तीन फार महत्वाच्या गोष्टी आहेत.
1: हो, ह्याच तीन फक्त महत्वाच्या गोष्टी आहार झोप आणि व्यायाम.
0: अगदी बरोबर. तर फार छान वाटलं तुमच्याशी भेटून आणि बोलून. परत कधीतरी भेटूया. पण श्रोते हो, हा होता आजच्या आपला मुलाखतीचा कार्यक्रम. आज आपण भेटलो मुंबईच्या सविता पेठे यांना. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी. धन्यवाद सविता.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते अदृश्य हात या विषयावर. मंडळी, 8 मार्चला आपण जागतिक महिला दिन साजरा करतो, सगळीकडे स्त्री शक्तीचा जागर होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्यांचे अधिकार द्या, एक माणूस म्हणून त्यांना जगू द्या. केवळ एक स्त्री भोगाचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहू नका, अशा प्रकारच्या भावना सगळेच व्यक्त करतात. असं म्हटलं जातं की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन. म्हणजेच प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीमागं एक स्त्री असते. तसंच राष्ट्राची, समाजाची आणि संस्कृतीची जी प्रगती होते त्यामागे सुद्धा स्त्रियांचा अदृश्य हात हा असतोच असतो. आणि जे राष्ट्र किंवा जो समाज स्त्रीची अवहेलना करतो तो प्रगती करू शकत नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या कवितांचा, माय जर्नी या पुस्तकाचा ज्योतिका चितळे यांनी केलेला माझी जीवनयात्रा, एक व्यावसायिक आत्मकथा नावाचा अनुवाद माझ्या हातात नुकताच पडला. त्यातल्या कलामांच्या भावगर्भ कविता पाहून मी आश्चर्यचकित झालो. डॉक्टर कलाम एक शास्त्रज्ञ म्हणून, भारताचे माजी राष्ट्रपती म्हणून आपल्याला सुपरिचित आहेत. त्यांची काही पुस्तकंही आपण वाचली असतील, पण त्यांच्या कविताही अक्षरशः आपल्याला विचार करायला लावणाऱ्या आहेत. काही कविता आपल्याला स्तिमित करतात, काही क्षण थांबून विचार करायला भाग पाडतात. मंडळी, त्यांच्या 2 कवितांनी मला मोहून टाकलं आणि या ठिकाणी त्या कविता आणि त्यांची पार्श्वभूमी सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. मंडळी, डॉक्टर कलाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अग्नी हे क्षेपणास्त्र विकसित केलं होतं हे आपण ऐकलं असेल. या क्षेपणास्त्रामागे अनेक शास्त्रज्ञांचे अपरिमित कष्ट आणि त्याग होता. असाच डॉक्टर कलामांचा एक सहकारी शास्त्रज्ञ दिवस रात्र त्या संशोधनात घडून गेला होता. आपल्या घराची खुशाली जाणून घेण्यासाठी एकदा या शास्त्रज्ञानं आपल्या घरी फोन लावला. त्याच्या पत्नीचा आवाज त्याच्यापर्यंत नीटसा पोहोचत नव्हता. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला घरी सगळं ठीक आहे, इकडची काळजी करू नकोस म्हणून सांगितलं. अग्नी क्षेपणास्त्राच्या यशानंतर तो शास्त्रज्ञ जेव्हा आपल्या घरी परतला तेव्हा आपली पत्नी रडत असल्याचं त्याला दिसलं. त्याच्या मनात जी भीती होती ती खरी ठरली होती. त्याच्या बायकोचा भाऊ वारला होता, पण तिचं हे दुःख त्या थोर मनाच्या कुटुंबियांनी आणि तिनंसुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचू दिलं नव्हतं. कारण तो देशासाठी एक महत्त्वाचं काम करीत होता. डॉक्टर कलाम म्हणतात की मी दोन्ही हात जोडून या कुटुंबासमोर नतमस्तक होतो. या पार्श्वभूमीवर त्यांची अदृश्य हात ही कविता मी आपल्यासाठी सांगतो आहे. त्यातून त्या अदृश्य हातांचं योगदान आपल्या नक्कीच लक्षात येईल. दूर कुठेतरी बंगालच्या सागरात, जिथे समुद्र आहे खोल
आणि लाटा आहेत उंच. तिथे विसावला आहे अग्नी साक्षात. गौरव भारताचा प्रतीक, ज्ञान आणि वैभवाचा. सृजनाच्या शक्तीनं राष्ट्र जागृत झालं आहे. निर्मात्यांच्या कौतुकानं जग अचंबित झालं आहे. समुद्रातल्या जलचरांनी अग्नीला वेढलं आहे. जाणून घ्यायला त्याच्या निर्मितीचा स्रोत. तुला कोणी बनवलं? तुला कोणी साकारलं? कोणी निर्माण केली ही तंत्र वैज्ञानिक सुंदर कलाकृती? अग्नी थांबला. भूतकाळात डोकावून विचार करून म्हणाला, तंत्रज्ञ वैज्ञानिक दिवस रात्र काम करतायत, आनंदानं काळजी घेत आहेत, बनवताना प्रत्येक भाग चहूबाजूनं तपासून घेत आहेत, माझी प्रत्येक चाल. तहान, भूक, झोप सगळं एकवटलं माझ्यात. दिवस आणि रात्र एक झाली मला कार्यरत करण्यात. जलचर म्हणाले, तुला इतकं उत्तम वैज्ञानिकांनी बनवलं? अग्नीनं उत्तर दिलं, नाही, केवळ वैज्ञानिक नाहीत, तंत्रविज्ञान आणि अतिशय कष्ट याबरोबरच आवश्यक होती ती यशासाठी इच्छा आणि प्रेरणा. पण माझ्या निर्मात्यांच्या माता आणि पत्नी यांनीही केलाय तेवढाच त्याग माझ्या यशासाठी. कोणतीही समस्या इथपर्यंत पोहोचू दिली नाही माझ्या निर्मात्यांना विचलित करेल अशी. मूकपणे देवाजवळ त्यांनी प्रार्थना केली. आशेचा दिवा लावला प्रत्येक दिवशी. लाखो अपेक्षांमध्ये मिसळल्या आशीर्वाद. आप्तेष्टांचं प्रेम आणि माया मुलाबाळांची. निर्मात्यांच्या स्त्रियांनी लावलेल्या दिव्यांच्या ज्योतींमधून मी बाहेर आलो तेजासह. घेऊन आशेचा किरण, दूरदृष्टी आणि प्रेम. शुचिरभूतपणे उभा राहिलो.

धीर देणाऱ्या माय बहिणींच्या, समुद्र हा माझ्या जीवनाचा भाग आहे, त्याच्या खळाळ त्या लाटा ही माझ्या हृदयाची लय आहे. डॉक्टर कलामांना ईश्वरावरची श्रद्धा त्यांच्या वडिलांकडून प्राप्त झाली. तो सर्व शक्तिमान ईश्वर नेहमीच निराशेत मला शक्ती आणि प्रेरणा देत आला आहे असं ते म्हणतात. मदर तेरेसा आजारी असल्याचं जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांचं मन कळवळलं. त्यांनी मदरना बरं वाटावं म्हणून प्रार्थना केली. अशा अनेकांच्या तळमळींच्या प्रार्थनांचा उपयोग झाला आणि मदर काही दिवसांनी बऱ्या झाल्या, घरी परतल्या. त्या पार्श्वभूमीवर कलामांनी लिहिलेली ही सुंदर कविता आहे, ऐकूया. कलाम म्हणतात, वारा वादळी आहे, पाणी खवळ आहे, रात्र अधिकच अंधारी आणि भयाण, चांदण्या मंद लुकलुकत आहेत काजव्यांसारख्या, रितेपणानं उभे आहेत कोणाची तरी वाट बघत, कडाडणारी वीज दाखवते आकाशाचा प्रकोप, माझ्या हृदयात होत आहेत यातना आणि वाटतंय रडावस का. अरे मदर तेरेसा दुःखात आहे, जिनं प्रेम केलं परमेश्वरांच्या लेकरांवर, काळजी घेतली आई बनून सर्वांची, जिचं हृदय हे घर आहे सर्व बेघरांसाठी, जिनं सेवा केली सगळ्या आजाऱ्यांची, ती का आहे आजारी आणि दुःखी. आता उरलेल्यांचा सांभाळ कोण करेल, भटक्या माणसांना घरी कोण नेईल, खिन्न आभाळात विदीर्ण ढग, स्वर्गाच्या अश्रूंचा पाऊस टपटप. दुःखी निसर्गासह करूया प्रार्थना, हे ईश्वरा नको नेऊस तिला, तिची गरज पृथ्वीवरच अधिक आहे, तुझ्या मुलांची अजून थोडी काळजी तिला घ्यायची आहे. मंडळी, या दोन्ही कविता पुरेशे बोलके आहेत, मी त्यांच्यावर काही बोलण्याची आवश्यकता नाही. हे अदृश्य हात तुमच्या माझ्या घरी, समाजात, आजूबाजूला कार्यरत आहेत. तुम्ही डोळे उघडून पाहिलं तर जाणवेल त्या अदृश्य हातांचा स्पर्श, कधी मायेचा, कधी प्रेमाचा, कधी उभेचा, कधी सहारा देणारा तर कधी धीर देणारा, कधी डोळ्यातून अश्रू आणणारा तर कधी अश्रू पुसणारा. अनुभवा तो स्पर्श, जाणून घ्या त्या हातांमागचे कष्ट, त्याग आणि प्रेम, जाणून घ्या त्यांच्या वेदना देखील. हे हात कधी आईचे असतील तर कधी पत्नीचे, कधी बहिणीचे तर कधी मुलीचे. ते हात असतील मदर तेरेसांसारख्या समाजसेविकांचे, अनाथ मुलांचा मायेनं सांभाळ करणाऱ्या सिंधुताई सपकाळांसारख्या आईचे. अशा हातांची मिठी गळ्याभोवती पडणं, ते हात अंगावरून फिरणं, यातील सुख हे त्रिभुवनातल्या सर्व सुखांसमोर फिकं आहे मंडळी. अशा या आपल्या अवतीभोवती कार्यरत असणाऱ्या अदृश्य हातांना मनपूर्वक सलाम. तर मंडळी, आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

भावार्थ दासबोध दशक पहिले समास नववा परमार्थ स्तवन। आता साधकांचा खरा स्वार्थ असलेल्या समर्थांमध्ये समर्थ योग असलेल्या परमार्थाचे स्तवन करूया। हा अत्यंत सुगम असला तरी सत्संगती नसल्यामुळे लोकांना दुर्गम झाला आहे। इतर साधने अनिश्चित असून परमार्थ हाच रोकडा ब्रह्मसाक्षात्कार होय असे वेदशास्त्राचे सार असलेला अनुभव येथे येतो हे याचे वैशिष्ट्य आहे। सर्वत्र आहे मात्र थोडाही दृष्टीस पडत नाही। उदास असूनही एखाद्या ठिकाणी पाहूनही दिसत नाही। आकाशमार्ग गुप्तपंख जाणणारे योगी परमार्थ जाणतात मात्र इतरांना त्यातील गूढार्थ सहजा समजत नाही। जे साराचेही सार आहे अखंड अक्षय अपार आहे काहीही झाले तरी चोर तस्कर ते नेऊ शकत नाहीत असा हा ठेवा आहे। त्याला राजभय अग्निभय शापदांपासून भय अजिबात नाही। एकदा प्राप्त झाले की ते दूर जात नाही। कितीही काळ गेला तरी नाश पावत नाही। जिथल्या तिथे राहते असे ते आहे। कधीही न बदलणारे कमी जास्त न होणारे अनुभव नष्ट न होणारे अदृश्य न होणारे गुरूंनी डोळ्यात घातलेल्या अंजनाशिवाय न दिसणारे असे ते परब्रह्म होय। मागे अनेक महान योग्यांनी सांगितले तो निजस्वार्थ म्हणजे परमार्थ परमगुह्य होय। ज्यांनी तो शोधून काढला त्यांचे जीवन कृतार्थ झाले। बाकीच्यांना जन्मोजन्मी तो अलभ्य ठरला असा हा परमार्थ अपूर्व आहे। तो प्राप्त झाला असता जन्ममृत्यूची भीती राहत नाही आणि जिवंतपणीच मोक्ष मिळतो। त्याच्यामुळे माया मावळते, सारासार विचार कळतो, अंतरात परब्रह्म विलीन होते। या ब्रह्माच्या अनुभवामुळे ब्रह्मांड देखील त्यात बुडून जाते। पंचभूतांचे थोतांड तुच्छ वाटते। अंतरात आत्मावस्थिस आला की प्रपंच खोटा वाटतो, माया मिथ्या वाटते। स्वरूपाचा अनुभव आला की संदेह नष्ट होतो। समोरील दृश्य जुने जर्जर वाटू लागते। असा हा परमार्थ असून जो करील त्याचे हित होईल। तो किती सामर्थ्यशाली आहे म्हणून सांगावे। ब्रह्मादिक देखील जेथे विश्राम करतात योगी तन्मय होतात। परमार्थ हा सर्व जीवांचा विसावा असून सिद्ध साधू महानुभाव सात्विक जीव यांना सत्संगातून तो प्राप्त होतो। परमार्थ हेच जन्माचे सार्थक असून तोच संसारात तारक आहे। त्याच्यामुळेच धार्मिक माणसाला परलोक प्राप्त होतो। तपस्वींचा आश्रय साधकांचा आधार भवसागराचा पैलपार म्हणजे परमार्थ। परमार्थी म्हणजे राज्य धारण करणारा परमार्थ करत नाही तो भिकारी अशी परमार्थाची योग्यता आहे। अनंत जन्मीचे पुण्य जोडलेले असेल तरच परमार्थ घडतो। मुख्य परमात्मा अनुभवास येतो। ज्याने परमार्थ ओळखला त्याचा जन्म सार्थक झाला। त्याच्याशिवाय जन्म म्हणजे कुलक्षय होण्यासाठी केलेले पापच। परमेश्वराच्या प्राप्तीशिवाय जो संसाराचे कष्ट उपसतो त्या मूर्खाचे तोंड पाहूच नये। भल्या माणसांनी परमार्थ करून देहाचे सार्थक करावे आणि हरिभक्ती करून पूर्वजांचा उद्धार करावा हेच बरे। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे परमार्थस्तवन नाम नवम समास

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. विषय वासना इत्यादी सोडून भगवंताला शरण जावं. भगवंताचं अस्तित्व जिथं पाहो तिथं आहे. भगवंताचं मर्म ओळखायला मी कसं वागावं हे प्रथम पाहावं. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरता आपल्याला बुद्धी दिली आहे. भगवंत निश्चित आहे हे काहींना अनुभवानं कळलं. आपण त्यांचं आप्त वाक्य प्रमाण मानलं. भगवंताचं अस्तित्व जर निश्चित आहे तर त्याची ओळख तरी कशी करून घ्यावी. बीजगणितामध्ये उदाहरण सोडवताना एक अज्ञात क्ष घ्यावा लागतो. उदाहरणाचं उत्तर येईपर्यंत त्या क्षची खरी किंमत काय आहे हे आपल्याला कळत नाही, पण तो घेतल्याशिवाय चालत नाही. त्याप्रमाणे जीवनाचं कोडं सोडवण्यासाठी आज अज्ञात असा भगवंत आपल्याला गृहीत धरलाच पाहिजे. त्या भगवंताचं खरं स्वरूप जीवनाचं कोडं सुटेल त्यावेळी आपल्याला कळेल. खरोखर जन्ममरणापासून मुक्त होण्याचा मार्ग जो आपल्याला दाखवतो तो खरा आप्त. भगवंताला सर्वात अधिक काय आवडतं हे संतांनी सांगून टाकलं. ते म्हणजे आपण विषय वासना इत्यादी सगळं काही सोडून भगवंताला शरण जावं. आपण नेहमी विषयांना शरण जातो. भगवंताला जो शरण गेला त्याला जगाची भीतीच नाही उरत. सर्व चमत्कार करता येतात, पण भगवंताला शरण जाणं हे फार कठीण आहे, फार कठीण आहे. आपण जिना चढतो, ते जिन्यासाठी चढत नाही, वरच्या मजल्यावर आपल्याला जायचं असतं म्हणून चढतो. वरच्या मजल्यावर जाणं हे साध्य असून जिना हे त्याचं साधन आहे. त्याप्रमाणे तीर्थयात्रा, व्रत, नेम, धर्म ही सगळी साधनं आहेत. परमेश्वर प्राप्ती हे आपलं ध्येय आहे, हे आपलं साध्य आहे. पण परमेश्वर प्राप्ती बाजूलाच राहिली आणि आपण साधनालाच घट्ट धरून बसलेलो आहेत. आता याला काय करायचं? मूळ भगवंत हा निर्गुण, निराकार आणि अव्यक्त आहे, पण मनुष्य त्याला आपल्या कल्पनेमध्ये आणतो. आपल्या ठिकाणी असणारे गुण पूर्णत्वानं त्या भगवंताच्या ठिकाणी आहेत अशी आपण कल्पना करतो. याचा अर्थ असा की आपण प्रथम भगवंताला जडामध्ये पाहतो आणि मग त्याच्या नामाकडे जातो. भगवंतानं केलेली ही सृष्टी आहे तशी सर्व जरूर आहे, तिच्यामध्ये बदल करायला नको. बदल आपल्यामध्ये करायला हवा. आपलं सगळं जीवन जर भगवंताच्या हातामध्ये आहे तर मग जीवनातल्या सगळ्या घडामोडी त्याच्याच हातात आहेत, यात शंका कोणती? झाडाच्या मुळांना पाणी घातलं की त्याच्या सर्व भागांना ते पोचतं. तसं भगवंताचा विसर पडू न दिला म्हणजे सगळं काही बरोबर होतं. भगवंत हवासा वाटणं यामध्ये सर्व मर्म आहे. आत्मा हा समुद्रासारखा आहे, त्याचा अगदी लहान थेंब त्याप्रमाणे हा जीव आहे. त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणं हेच खरं तत्वज्ञान आहे. आणि या आत्म्याचं नित्य स्मरण ठेवून आपण आनंदात असावं. संतांनी नामस्मरण रूपी नाव आपल्याला दिली आहे, त्यात विश्वासानं बसू. संत कर्णधार आहेत, ते आपल्याला पैल पार नेतील. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोतेहो नमस्कार, आणि मी आहे आर जे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आर जे श्रद्धा. कारण आज गुरु पौर्णिमा आहे. तुम्हा सगळ्यांना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. ह्या गुरु पौर्णिमेनिमित्त मी गेल्या वर्षी एक लेख लिहिला होता आणि जो ई पेपरमध्ये प्रकाशित झाला होता, तर त्याचं अभिवाचन मी आज करणार आहे. तर ऐकूया एक अवलिया या लेखाचं अभिवाचन. आज गुरु पौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा. आजच्या दिवशी सप्तचिरंजीव एकत्र येऊन व्यासमुनींचं दर्शन घेतात असं म्हणतात. हे सप्तचिरंजीव म्हणजे श्री व्यास, श्री परशुराम, श्री कृपाचार्य, हनुमान, बळीराजा, बिभीषण आणि अश्वत्थामा. गुरुची आठवण ही खरं तर एका दिवसापुरती नसतेच, तर रोज आणि पदोपदी वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरे जात असताना होत असते. मग ते आध्यात्मिक गुरु असो, आई वडील असो, अथवा आपल्याला ज्ञान देणारे, कला शिकवणारे शिक्षक असो, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आपण ज्यांच्याकडून काही शिकलो ते गुरु. प्रसंगी अगदी ग्रंथसुद्धा आपले गुरुच असतात. अशाच एका अवलियाची गोष्ट गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आज सांगावीशी वाटते. वारली चित्रकलेचे जनक तथा आद्य प्रणेते पद्मश्री जीव्या सोमा मशे, ज्यांनी वारली चित्रकला साता समुद्रापार नेऊन ठेवली, त्यांचा जन्म धामणगाव येथे झाला. वारली हा शब्द वारलं या शब्दापासून प्रचलित झाला. वारलं म्हणजे नांगरलेल्या जमिनीचा तुकडा. अनेक आदिवासी जमातींपैकी एक असलेली वारली, हे लोक मोठ्या प्रमाणावर चित्र रेखाटतात. त्या चित्रांचा विषय पूर्वी फक्त देवचौक यापुरताच मर्यादित होता. खरं तर वारली ही बायकांची चित्रकला म्हणून ओळखली जाते. परंतु समाजाचा विरोध पत्करून जीव्या यांनी वयाच्या 11 वर्षापासून ही चित्र रेखाटायला सुरुवात केली. त्यांनी अनेक नवनवीन विषय या कला प्रकारात आणले. रोजच्या आयुष्यातील विविध घटना, प्रसंग, सण, सगळं काही त्यांनी चित्रात काढण्याचा प्रयत्न केला. साधारणतः 1970-75 या काळात श्री भास्कर कुलकर्णी यांच्या सहाय्याने ते प्रकाशझोतात आले. 1976 साली त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अत्यंत साधी राहणी, आपल्या कलेवर विश्वास आणि नितांत आदर, 10 देश फिरल्याचा, पद्मश्री पुरस्कार प्राप्त असल्याचा जराही अहंकार नाही. परदेशात जाऊन तिथं आपण कला सादर केली याबद्दल कसं वाटलं असं विचारल्यावर त्यांनी जे उत्तर दिलं ते असं होतं की मी जिथे गेलो तिथे माझी कला मला घेऊन गेली, नाहीतर आमच्यासारख्या लोकांना कोण कशाला घेऊन जाईल. तसं बघायला गेलं तर त्यांच्या सही व्यतिरिक्त त्यांना काहीही लिहिता वाचता येत नाही. त्यांची एक स्वतंत्र अशी बोलीभाषा आहे, तीच ते बोलतात आणि थोडंफार मराठी येतं. मी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा त्यांची 75 पार झाली होती, तरीही ते पेंटिंग करत होते. आमची ती पहिलीच भेट आहे असं मला मुळीच वाटलं नाही. एका आजोबांनी नातीला 4 गोष्टी सांगाव्यात अशा आम्ही गप्पा मारल्या. पवनी आजीसुद्धा शांत आणि मितभाषी वाटली. त्यांचे चिरंजीव सदाशिव काका यांची फार मदत झाली. प्रत्येक व्यक्तीला आपल्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तीला भेटण्याची एकदा तरी इच्छा असते, तशी माझी सुद्धा होती. आजोबांच्या रूपात मला माझ्या गुरुची प्राप्ती झाली. माझं आयुष्यभराचं स्वप्न पूर्ण झालं. आता ते आपल्यात नाहीत, पण त्यांच्या भेटीचा स्मृतिगंध कायम दरवळत राहील. गुरु पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. आपल्या वाटेतील गुरुरूपी पथदीप लवकरच आपणास भेटो याच सदिच्छा. धन्यवाद. खरं तर जीव्या सोमा मसे म्हणजे आजोबा यांच्याविषयी बोलायला गेलं तर भरपूर आहे. वेळ कमी पडेल इतकं आहे. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. वारली चित्रकलेमध्ये काय करायचं काय नाही करायचं हे नियम त्यांनी आखून दिले, ज्याचा मला आत्तापर्यंत खूप उपयोग झाला आणि यापुढेही होणार आहे. जिव्या आजोबांच्या पवित्र स्मृतींना त्रिवार वंदन करते. तुम्हाला आजचा लेख कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागात आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अंतरंग.

0: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत लवाद आर्बिट्रेशन या विषयावरती. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार
0: सर. आपण गप्पा मारत आहोत निर्णय प्रक्रियेबद्दल. जर न्यायालयाने आर्बिट्रल अवॉर्ड बाजूला सारण्याचा हुकूम दिला तर मग मुदतीचा कायदा कसा काय लागू होतो?
1: अशा प्रकरणामध्ये ज्या दिवसापासून लवाद प्रक्रिया सुरू झाली त्या दिवसापासून ते न्यायालयाने आर्बिट्रल अवॉर्ड बाजूला सारण्याचा किंवा रद्द करण्याचा हुकूम दिला त्या दिवसापर्यंतचा कालावधी हा या मुदतीच्या कायद्यानुसार कालावधी मोजण्याकरता वगळला जातो.
0: पण मग यामध्ये लवाद प्रक्रियेचा कालावधी मोजला जातो का?
1: लवाद प्रक्रियेचा संपूर्ण कालावधी जर का न्यायालयाने अवॉर्ड रद्द केलं तर मुदतीचा कायदा लागू करताना तो कालावधी देखील वगळला जातो.
0: आपण दिवाळखोरीबद्दल पण चर्चा करत होतो. पण न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये दिवाळखोरी ठरवताना मुख्य न्यायाधीशाच्या अधिकार क्षेत्र येते का?
1: अचूक प्रश्न विचारलात. या कायद्याच्या कलम 11 लवाद नियुक्त करण्याचे अधिकार हे मुख्य न्यायाधीश म्हणजे ज्याला चीफ जस्टिस असं म्हणतात त्यांना असतात. त्यामुळे याच कायद्याच्या कलम 42 अधिकार क्षेत्र ठरविताना मुख्य न्यायाधीश हे त्यातून वगळले आहेत.
0: पण मग यामध्ये माननीय उच्च न्यायालयाला या प्रक्रियेमध्ये काही विशेष अधिकार पण असतात का?
1: माननीय उच्च न्यायालय या कायद्याशी सुसंगत असं कोणतेही नियम न्यायालयाच्या सुनावणीसाठी बनवू शकतं जे अर्थातच सर्वांना बंधनकारक असतात.
0: ह्या कायद्याचा अंमल लागू करताना जर काही अडचणी आल्या तर मग सरकार त्याचं निवारण कसं करतं?
1: जर काही खऱ्या अडचणी आल्या तर केंद्र सरकार हे अधिकृत राजपत्र ज्याला इंग्रजीमध्ये आपण ऑफिशियल गॅझेट असं म्हणतो ते काढून त्यामध्ये काही तरतुदी नमूद करून त्या अडचणी दूर करू शकतात.
0: पण मग अशा प्रकारे सरकारच त्या ठिकाणी आल्यानंतर मुदतीच्या कायद्याचं काही बंधन असतं का त्याला?
1: अर्थातच होय. ज्या दिवसापासून हा कायदा अस्तित्वात येतो त्या दिवसापासून 2 आतमध्येच या तरतुदी अशा प्रकारे करता येऊ शकतात, त्याच्यानंतर अजिबात नाही.
0: आता या ठिकाणी सरकार आलं, मग सरकार म्हटल्यानंतर या तरतुदींना लोकसभा किंवा राज्यसभेची पण मंजुरी लागत नाही का?
1: हा कायदा केंद्र सरकारने बनवला असल्याने अर्थातच कायद्यानुसार या सर्व तरतुदींना लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी घेणं आवश्यक असतं, त्यानंतरच त्या तरतुदी या त्या कायद्याचा भाग बनू शकतात.
0: वा क्या बात आहे सर, तुम्ही खूपच सुंदर सांगता आहात. आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी, सावित्री अबेकसच्या या आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मी देविका सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सावित्रीच्या एक शिक्षिका, म्हणजे अर्थात सावित्रीची एक लेख. आणि आज आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्याशी चर्चा करणार आहोत, त्या आहेत उज्ज्वला शेवाळेताई. आणि त्या मालेगाव इथनं आपल्या स्टुडिओमध्ये खास मुलाखतीसाठी आलेल्या आहेत. उज्ज्वलाताई, खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात.
1: थँक्यू. थँक्यू मॅम.
0: मालेगाव तुम्ही इथनं आलेल्या आहात, मूळच्या तुम्ही कुठल्या आहात?
1: मी मालेगावचीच आहे, माझा जन्मही मालेगावचाच आहे.
0: बर.
1: सासर माझं माळवाडी देवळा तालुक्यातलं.
0: बर बर बर. अच्छा, आणि आपलं शिक्षण काय झालंय?
1: माझं एम ए बी एड झालेलं आहे.
0: बर. आणि आता तुम्ही
1: अपियर्ड आहे?
0: हो, एम एड करायला सुरुवात केली. बर बर. कशामध्ये आपण हे एम ए, म्हणजे विषय कुठला आहे?
1: इंग्लिश आणि हिस्ट्री.
0: बर. मग तुम्ही आता अबॅकसच्या आधी कुठे नोकरी करत होतात किंवा?
1: संगमेश्वर माळीनगर आपलं भाला कॉम्प्लेक्स वगैरे ह्या एरियात माझी प्री प्रायमरी सेक्शन आहे.
0: बर.
1: स्कूल पण चालते माझी.
0: बर बर.
1: जवळजवळ 95 to 100 मुलं माझ्याकडे स्कूलला आहेत.
0: अरे वा.
1: आणि ती स्कूल चालवत असतानाच मी अबॅकसचं काम करते.
0: अच्छा, म्हणजे तुमची ही स्वतःची शाळा आहे?
1: स्वतःची केजी सेक्शन आहे.
0: बर. आणि ही किती वर्षापासून चालू
1: आहे? तरी बिफोर 10 years.
0: अरे वा, खूपच छान. पण मग मुळात शाळा काढावी असं का वाटलं, किंवा मग आधी तुम्ही स्वतः कुठे जॉब करत होतात की नाही?
1: हो, मी आधी दाभाडीला जय हिंद इंग्लिश मिडियम म्हणून आहे, तिथं मी ऍज अ टीचर काम करत होती.
0: बर.
1: आणि पहिलेपासूनच मी 11th class असतानाच 10th क्लासेस मी त्याच वेळेस घेत होती.
0: बर.
1: बिफोर मॅरिड माझ्याकडे जवळजवळ तेव्हाही 200-250 मुलं क्लासला होते.
0: क्या बात है. अरे वा, खूप छान. म्हणजे मुळात शिक्षणाचा हा पिंड पूर्वीपासूनच तुमच्यामध्ये होता आणि ती आवड पहिल्यापासूनच होती. शाळा काढावी असं का वाटलं?
1: लहान मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा. मला लहान मुलं पहिलेपासूनच आवडतात. ज्यावेळेस ते काहीतरी शिकतात त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो आनंद कॅच करणं किंवा तो आनंद बघणं हे मला फार आवडतं.
0: बर. आणि आता 90 to 95 मुलं तुमच्या शाळेमध्ये आहे, म्हणजे नक्कीच तुमची शाळा खूप योग्य पद्धतीने वाढलेली आहे, ग्रो झालेली आहे. मला पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारायचा, मग ही शाळा सांभाळताना आपण सुरुवात कशी केली होती?
1: पहिले तर मी स्वतःच सांभाळत होते, त्यानंतर मग जसं जसे मुलं वाढले तसं तसं टीचर जॉईंट्स केले आम्ही. आता माझ्यासोबत 2 टीचर जॉबलाही आहेत, त्याही काम करतात.
0: बर. आणि मग हे सगळं चालू असताना अबॅकस शिकावं किंवा अबॅकसशी संबंध कशामुळे आला?
1: ऍक्च्युली मी अबॅकसचं काम, माझा मुलगा ज्यावेळेस दुसऱ्या अकॅडमीला जात होता तेव्हापासूनच अबॅकस मला आवडतं आणि मला शिकणं आवडतं. शिकवतानाच कोणतीही गोष्ट शिकणं म्हटलं की मला फार आवडतं.
0: बर.
1: तर ते शिकता शिकता त्याला शिकवता शिकवताच मी तेव्हाही शिकली, त्यानंतर मी दुसऱ्या एका अकॅडमीमध्ये कामही करत होती.
0: बर.
1: पण अचानकच मागच्या बिफोर 1 year की मला ब्रेन ट्रेन एज्युकेशन्सबद्दल कळालं आणि ब्रेन ट्रेन एज्युकेशनबद्दल मला कळल्यानंतर मला सरांचा नंबर मिळाला.
0: बर.
1: सरांचा नंबर मिळाला, मी ज्यावेळेस सरांशी बोलली त्यावेळेस सरांचं बोलणं, सरांचं एक्सप्लेनेशन सांगणं की अबॅकसची, म्हणजे ज्यावेळेस आम्ही क्लासेस वगैरे अटेंड करतो, शिकवणं हे मला फारच समजलं, फारच अंडरस्टँडिंग झालं.
0: बर.
1: आणि त्यानंतर मग मी डिसाईड केलं की आपणही हा क्लास करूया. आणि खरं तर म्हणजे एक एनजीओ मार्फत सर काम करतात, त्यामुळे पैसा कमवणं हे सरांचं ब्रीद नाहीच
0: आहे.
1: सरांचं सावित्रीच्या लेखी, म्हणजे तळागाळातनं प्रत्येक गावागावात आजी ताई घरात बसलेली आहे, तिला काम करायला लावणं, तिला काहीतरी घरात जाऊन, म्हणजे घरातल्या घरातच तिला तिची इन्कम स्टार्ट होईल याच्यापासून, असं हे ब्रेन ट्रेन एज्युकेशन आहे. आणि तुम्हाला मी एक सांगू इच्छिते मॅम की आज आमच्या ब्रेन ट्रेन एज्युकेशनमध्ये, म्हणजे आज एक असा आनंदाचा विषय आहे की आमच्या ज्या अध्यक्षा मॅम आहेत, नंदिनी मॅम, त्यांना आज आपल्या आयएस साहेब ज्या आहेत महानगरपालिकेच्या, त्यांच्या हातून आज संध्याकाळी मोठा पुरस्कार मिळणार आहे. म्हणजे आमच्यासाठी तर फार अभिमानाची गोष्ट आहे ही.
0: नक्की नक्की. आणि आमच्याकडनं सुद्धा त्यांना खूप खूप शुभेच्छा की इतकं मोठं काम त्या करतात आणि अर्थातच पुरस्काराला त्या प्राप्त ठरलेल्या आहेत. मला पुढे आपल्याला असं विचारायचंय की क्लासेस आपण कधीपासून घ्यायला सुरुवात केली?
1: मी अबॅकसचे क्लासेस बिफोर 1 year पासून करते. मी जास्तीत जास्त खेडोपाडी जाते मॅम.
0: बर.
1: मी दिवसाला, म्हणजे 2 दिवसात 5 खेडे करते.
0: अरे बापरे.
1: सकाळी जर मी स्कूलला, आता टीचर्स आहेत माझ्या, त्यामुळे मी हे काम एकदम प्रॉपरली सकाळी जर मी 8-7 घरातनं निघाली तर 2 to 2 days माझ्यावाले झेडपींना जाऊन मी अबॅकस शिकवते.
0: बर.
1: पहिले तर मला असा अनुभव आला की ज्यावेळेस मी झेडपीमध्ये जायची, मी ज्यावेळेस जसं ब्रेन ट्रेन एज्युकेशन कडनं आलेली आहे, आमचा एनजीओ आहे, आम्ही अशा अशा पद्धतीने शिकवतो आणि मुलांचं मॅथ, त्यावेळेस तर रिस्पॉन्स मला टीचर्स प्रिन्सिपल्स वगैरे, नाही मॅम आमच्या इथं चालणार नाही, आमच्या इथं हा प्रॉब्लेम येईल, आमचीच फीस देत नाही, तुमची फीस कुठून भरणार. पण ज्यावेळेस मी डेमो देते, ज्यावेळेस डेमो देऊन आपण त्यांना एक्सप्लेन करतो मुलांना की विदिन ओनली 10 minutes मध्ये मुलं बोथ हँड्स, दोघं हातांनी कम्प्लिटली 100% 99 पर्यंत ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन करायला लागतात.
0: क्या बात.
1: तो डेमो बघितल्यावर सर मला प्रिन्सिपल सर म्हणतात वाव मॅम. आणि ऍक्च्युली मुलांची तर जी जिज्ञासा तिथं असते की शिकायचं आहे मला ती वेगळी, पण ऑल टीचर्सच माझ्या बाजूला येऊन मला विचारतात की मॅम लेफ्ट हँडला फिंगर्स कोणते आहेत आणि राईट हँडला, म्हणजे एक जिज्ञासा जी तयार होते ना
0: बरोबर
1: ती ब्रेन ट्रेन पासून ती अकॅडमी पासून आपल्या फिंगर्स वरूनच होते.
0: नक्की नक्की खूप छान. आणि खेड्यांचा विषय तुम्ही काढला तर मग साधारणपणे हे तुम्ही कधीपासून सुरू केलेले आहे रोज?
1: मी जवळजवळ आता 6 महिन्यापासून खेडोपाडी जाते मॅम. माझ्याकडे 350-450 आसपास मुलं आहेत आणि भरपूर खेड्यांवर मुलांच्या 0 लेवल पासआउट पण झाले आहेत. मोठे मोठे त्यांना मी मेडल्स वगैरेही वाटलेत आपल्या ब्रेन ट्रेन कडनं.
0: बर.
1: आणि खूप काही म्हणजे मुलांमध्ये फरक पडला, मुलांचं मॅथ चांगलं झालं, बोलण्याचं ट्युनिंग बदललं.
0: बर.
1: जसं एक सेट 0 म्हटल्यानंतर ऑल क्लास स्ट्रेट बसतो आणि मॅम आता गणित सांगतील. फक्त सेट 0 जरी म्हटलं तर अंडरस्टँडिंग होते मुलांना की मॅम आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लावतील असं. म्हणजे असं हे माझं अबॅकच चाललंय. आय एम फॉर हॅपी की मला सरांनी हे सेक्शन दिलं की तुम्ही यात काम करा वगैरे. आणि आज तुम्ही सुद्धा एक असं मुलाखतीसाठी हा माझा चान्स मला ब्रेन ट्रेन कडनंच मिळाला तुमच्या मार्फत, तर त्याबद्दल मी म्हणजे खूप मनापासून तुमचे आभार मानते.
0: नक्की नक्की. आम्ही सुद्धा खूप तुमचे आभार मानतो. आणि खरंच इथे येणाऱ्या प्रत्येक शिक्षिकेचं कौतुक आहेच, कारण की ती घर सांभाळून हे सगळी गोष्ट ह्या सगळ्या गोष्टी करते आणि प्रत्येकीमध्ये काहीतरी करण्याची जिद्द आहे. जसजसं ती याच्यामध्ये पुढे पुढे जाते तसतसं ती स्वतःला नवीन पद्धतीने सिद्ध करते. मला पुढे आपल्याला असं विचारायचंय की जसं तुम्ही म्हणतात की अगदी खेडोपाडी जाऊन तुम्ही शिकवत आहात, मग तिथे जाण्यायेण्याची सोय म्हणा किंवा तिथे गेल्यानंतर कशा पद्धतीने हे चालू असतं?
1: 90 किलोमीटर रोज बाईकने जाते मी.
0: बर.
1: जसं झोडग्यात गेली, धुळ्या साईडला झोडगे म्हणून एक गाव आहे, तर त्या गावात माझ्या 5 शाळा.
0: बर.
1: कंधाने झोडग्यापासून दूर 2 किलोमीटर, तिथून बाहेर निघाली का झोडग्यातल्या 4-2 झेडपीच्या स्कूल आहेत, एक हायस्कूल आहे, एक इंग्लिश मीडियम आहे. मी बाईकनेच फिरते.
0: बर. अच्छा.
1: बाईकनेच.
0: खूप छान. आणि मला वाटतं हे खूप हेक्टिकही होत असेल, खूप हा शेड्यूल खूप त्रासदायक सुद्धा असेल,
1: बट मला आवडतं, मला आनंद मिळतो. उलट मी घरी राहिले की मला करमत नाही.
0: बरोबर.
1: ती सवय झालेली मला.
0: नक्कीच. मग घरचे व्याप आणि शाळा, जरी शाळेत टीचर्स असल्या तरी सगळी जबाबदारी तुमच्यावर असणं हे स्वाभाविक आहेच आहे, तर मग कुटुंब म्हणा शाळा म्हणा आणि आता हे रोजचं तुमचं येणं जाणं, तर हे कशा पद्धतीने बॅलन्स करता?
1: सकाळी जाताना सकाळचं क्लिअर झालेलं असतं मॅम, आवरलेलं असतं. आणि दुपारी माझ्या मिस्टरी मला खूप कोऑपरेट करतात, मदत करतात. आणि जसं संध्याकाळी म्हटलं तर रात्री गेल्यानंतर मग घरचं, माझा एकच मुलगा आहे, मोठा आहे 12वीला.
0: अच्छा.
1: त्यामुळे मला काही असं जास्त बर्डन फॅमिलीचं येत नाही आणि मोस्ट हेल्पफुल फॉर माय हजबंड, त्यांच्यामुळे ते अर्धी जबाबदारी तर माझी घेऊनच घेतात त्याच्या बाबतीतली.
0: बरं. नक्कीच. तुमच्यातली ती जिद्द आहे आणि म्हणूनच तुम्ही इतका मोठा पल्ला गाठू शकता आणि अजूनही तुम्हाला त्याच्यामध्ये पुढे काम करायचं आहे, कुठेही न थकता आणि रोजचा रोज हा इतका प्रवास तुम्ही करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचताय, त्याच्यामध्ये मुळातच मनात तळमळ आहे. ब्रेन ट्रेनशी संपर्क आल्यानंतर ब्रेन ट्रेनचं वेगळेपण तुम्हाला काय जाणवलं?
1: ब्रेन ट्रेनचं वेगळेपण असं जाणवलं की एक फॅमिली, जसा फॅमिलीकडनं आपल्याला सपोर्ट असतो. आमचे सर म्हणजे आमच्यासाठी बंधुराजे आहेत आमचे. म्हणजे कोणालाही सर बोलताना फोन लावल्यावर आपण ज्यावेळेस बोलतो तर सर हॅलो न बोलता बोला ना ताई, म्हणजे हा प्रश्नच राहत नाही की सरांना वेळ आहे की नाही आहे. एनी टाइम 24 आवर्स आम्ही सरांना कॉल करू शकतो.
0: बरोबर.
1: सर एनी काही प्रॉब्लेम आला ताई तुम्ही, तुम्हाला काही प्रॉब्लेम आला मला विचारा, मी सांगेल, मी बोलेल प्रिन्सिपलशी, मी एक्सप्लेन करेन. सर अशा पद्धतीने मदत करतात की त्यामुळे तर मला तरी वाटतं की माझी जिद्द अजून वाढली आहे की मला ब्रेन ट्रेनचं नाव, ब्रेन ट्रेन एज्युकेशनचं नाव, अबॅकस, वैदिक मॅथ, आता आम्ही रोबोटिक्सही चालू केले. मीही फॉर्च्युनेटली उद्याच 8 मुलांसोबत रोबोटिक्सची बॅच चालू करते.
0: अच्छा.
1: पहिली फर्स्ट. तर हे सगळं सरांमुळे शक्य आहे, कायम कोऑपरेटिव्ह त्यांचं नेचर. नंदिनी मॅम आहेत, रुपाली मॅम आहेत, सर आहेत आणि त्यांच्यामुळेच हे शक्य होतंय. आणि मी प्रत्येकाला पण हे सांगू इच्छिते की ब्रेन ट्रेन जॉईन जर केली तर आपण प्रत्येकापर्यंत अबॅकत जर पोहोचलो तर मुलं UPSC MPSC तयार होत आहेत. गणित हा एक असा बेस्ट विषय झालेला आहे की मुलांना फार भीती वाटते गणिताची.
0: बरोबर.
1: पण मी हे बघितलं आहे की अबॅकस ज्यावेळेस मुलं जॉईन करतात त्यांच्यातली ती भीती पळून जाते. की गणिताबद्दलची एक भीती वाटत नाही, एक आवड असते. ज्या शाळेत ठरलेलं असतं ना की मी इथं पोहोचणार आहे, जर मी गेली नाही ना तर ते मुलं एक एक तास त्या शाळेभोवती गोंगवतात की मॅम का आल्या नाही, मॅम का आल्या नाही. म्हणजे असं नाहीये की नाही आल्या मॅम चलो घर पे, असं नाहीये मुलांचं. मुलं हॅपी राहतात की नाही आज मॅम येणार
2: आहे. दुसरी आवड निर्माण झाली,
1: आवड निर्माण झाली फारच.
2: खूप छान हे सगळं वाटलं. आणि खरोखर ब्रेन ड्रेनचा उल्लेख प्रत्येक शिक्षिका इतक्या प्रेमाने आणि आत्मीयतेने करते, त्याच्यामध्ये हे सरांचं यश आहे की त्यांनी इतकं हे कुटुंब बांधून ठेवलेलं आहे. आता आणखीन या क्षेत्रात काय करण्याची इच्छा आहे?
1: मला माझं तरी टार्गेट असं आहे की माझ्याकडे सध्या तरी 300-350 विद्यार्थी आहेत.
2: बर,
1: मला ह्या विद्यार्थ्यांसोबत अजून ज्या खेडोपाडी कुणी पोहोचलेलं नाहीये त्या ठिकाणी पोहोचून ती संख्या मला 1000 पर्यंत न्यायची आहे. आणि त्या मुलांना मला ब्रेन ट्रेनशी बांधून घ्यायचं आहे, जॉईन करायचं आहे. आणि त्यांनाही आपल्या ह्या ब्रीद वाक्यात म्हणजे आमचं वी आर ब्रेन ट्रेनर की आम्ही काय काम करतो तर आम्ही काम हे करतो की आम्ही ब्रेन ट्रेन करायचं काम.
2: बरोबर,
1: आमचं नाव काय आहे? ब्रेन ट्रेनर. तर माझं प्रत्येक मुलाला प्रत्येक शाळेमध्ये जाऊन सांगणं हेच असतं की जॉईन करा. आणि मुलं ज्यावेळेस बघतात की खरंच अबॅकसमध्ये एवढा फरक आहे,
2: पॅरेंट्स
1: म्हणजे मला एक जाणवायला मिळालं मॅम की आपण ज्यावेळेस त्यांच्याकडे जातो त्यावेळेस पॅरेंट्स तयार नसतात, पण ज्यावेळेस बघतात डेमो व्हिडिओ पडतात ग्रुपला स्कूलच्या,
2: बरोबर,
1: की एवढं मोठं गणित मुलं 5 अंकी 6 अंकी 11+11+11+11+55-55-22 मुलं एवढी मोठी ऍडिशन फक्त फिंगर्सने देत आहेत. त्यावेळेस पॅरेंट्स मलाच कळत नाही, आदल्या दिवशी जे पॅरेंट्स नाही म्हणता ते पॅरेंट्स दुसऱ्या दिवशी डायरेक्टली होल फीस भरायला येतात. आणि त्यांना असं वाटतं की आमच्या मुलांनी पुढे जावं. आणि प्रत्येक लेडीज प्रत्येक पॅरेंट्स कळकळीने एकच सांगतो की मॅम आम्ही तुमच्यावर हा जो विश्वास ठेवला आहे आमच्या मुलांना तुम्ही अबॅकस मध्ये पुढे न्या, त्यांची भीती वगैरे सगळं जाऊ द्या. आणि मलाही अनुभव आला म्हणजे मला पॉझिटिव्ह सगळ्या ठिकाणी स्कूलला पाहायला मिळालं, मला सगळ्या शाळेंचे प्रिन्सिपल सगळे टीचर्स खूप छान एक असं रिस्पेक्ट वाटतो मला ज्यावेळेस मी जाते अबॅकसच्या टीचर आल्या, अबॅकसच्या एक रिस्पेक्ट. आणि हा रिस्पेक्ट मला फॉर्च्युनेटली सरांमुळेच मिळतोय, कारण मी जे आयकार्ड घालून जाते आय एम द ब्रेन ट्रेनर. एज्युकेशन एनजीओ कडून मी कामाला आलेली आहे आणि मी या संस्थेमार्फत काम करते, याचा मला अभिमान वाटतो. आणि त्या अभिमानानेच लोक माझ्याकडे बघतात की ते ब्रेन ट्रेन कडनं आलेले आहेत, त्या अबॅकसच्या टीचर आहेत. म्हणजे खूप आभारी आहे मी त्या गोष्टीसाठी ब्रेन ट्रेनची.
2: नक्की नक्की, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांनाच. प्रत्येक शिक्षिकेला तर शुभेच्छा आहे, प्रत्येकीची जी जी स्वप्न आहे ती पूर्ण होत आणि असंच यश तुम्हाला कायम मिळत राहो. तुमची अकॅडमी अजून आणखीन उत्तरोत्तर प्रगती करत राहू अशीच मी शुभेच्छा देते. आणि तुम्ही इथे आलात आणि इतकी ही छान माहिती सगळ्यांना दिली, अबॅकसचं वेगळे पण सांगितलं, ब्रेन ड्रेनचं वेगळे पण सांगितलं, त्याच्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: थँक्यू मॅम.

0: श्रोते हो नमस्कार, जाणी मी आहे आर जे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आर जे श्रद्धा. रसिक हो, आपण वेगवेगळ्या माध्यमातील लोकांना भेटत असतो, विविध मान्यवरांशी गप्पा मारत असतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. तर आज सुद्धा एक खास व्यक्ती आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे, ज्यांचं नाव आहे सुहास वैद्य, जे गेली 25 वर्ष बासरी वादनाची कला जोपासतात आहेत. आणि त्यांचा जो काही प्रवास आहे, त्या ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये ते कधी आले आणि त्यांना कशी आवड निर्माण झाली आणि आता त्यांचं काम कशा पद्धतीने सुरू आहे, या संपूर्ण विषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद श्रद्धा.
0: आणि एक तर बाय प्रोफेशन तुम्ही इंजिनियर आणि गेली 25 वर्ष ही बासरीची साधना, एक तर श्रीकृष्णाचं अतिशय आवडतं वाद्य आणि बासरीचे सूर कानावर पडले की एक प्रसन्न वातावरण अपसुकच निर्माण होतं आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही वाद्याच्या वादनाने झाली की छानच होते.
1: खरंय.
0: तर एक इंजिनियर असून सुद्धा कलेची जोपासना नेमकी करावी असं कधी आणि केव्हा वाटलं?
1: श्रद्धा, याच्यासाठी फार भूतकाळात जावं लागेल. पंडित हरिप्रसाद चौरसिया हे जे सगळ्यांचे आमचे बासरी वादनाचे गुरु, हे नाशिकमध्ये तेव्हा बासरी वादनासाठी यायचे आणि आम्ही लहानपणी त्यांचं बासरी वादन नेहमी ऐकायचो. म्हणजे प्रत्यक्ष त्यांना ऐकलेले आम्ही भाग्यवान असं म्हणता येईल, की अतिशय त्यांचं उत्तम असं बासरी वादन आपल्या मोठ्या मोठ्या स्टेजवरून, म्हणजे कालिदास किंवा मराठा विद्यालयाचं पटांगण अशा मोठ्या ठिकाणी त्यांना ऐकलंय. आणि ते जे सूर जे कानावर पडले तेव्हापासून हा सूर पकडावा अशी इच्छा झाली. आणि बासरी वादन नक्कीच, म्हणजे श्रीकृष्णाचं हे वाद्य, तर घरात एक छोटीशी बासरी होती आणि ती फक्त आपण लहान मुलं जशी फुफू करतात तेवढंच, पण हा जो सूर इतकाच मंजूळ येतो आणि इतकी सुंदर वाजते आणि त्यातून ती आडवी बासरी वाजवायची, तर हे आपल्याला आलं पाहिजे असं तेव्हापासून मनात होतं. पण शिकण्याची वेळ नंतर आली, पण लहानपणापासून हे सूर मनात रुजलेले होते आणि तेव्हापासून हे पक्क केलं होतं की आपल्याला थोडं तरी आलं पाहिजे आणि त्याचा ध्यास घेतला पाहिजे.
0: जसं तुम्ही म्हटलात की पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यामुळे तुम्हाला ही आवड निर्माण झाली, पण मग पुढे ऍक्च्युअली आपण बासरी शिकावं आणि ह्याच गुरूंकडे शिकावं असं कधी ठरलं आणि तो प्रवास कसा सुरू झाला?
1: नाशिकमध्ये तेव्हा बासरी वादन शिकवायला कोणी नव्हतं असं म्हटलं तर काही हरकत नाही.
0: बरं.
1: आमच्या लहानपणी तबल्याचे क्लास होते, गायनाचे होते, सगळे, पण बासरी शिकवायला असं कोणी गुरु सापडत नव्हता. आणि आम्ही काय करायचं की बासरी घरी होती ती हरिप्रसाद चौरसिया यांची कॅसेट होती, ती ऐकायची आणि आपण त्याच्याप्रमाणे वाजवायला प्रयत्न करायचा. अर्थात ते किती जमणार पण तरी प्रयत्न असाच होता.
0: म्हणजे थोडक्यात एकलव्याची भूमिका तुम्ही
1: त्यावेळेला तेव्हा असं करून बघितलं. त्याच्यातून एक छोटेसे काही गाणे आम्ही वाजून बघायचे.

0: बासरी विकायचा. त्यांना म्हटलं की मला बासरी शिकायची आहे आणि कशी घ्यायची हे पण माहीत नाही, तर तुम्हीच मला गाईड करा. मग त्यांनी मग एक बासरी मला दाखवली की अशी अशी वाजते, अशी फुंक मारायची. कारण आडवी बासरी मी पहिल्यांदाच बघितली
1: हो
0: की कशी वाजवतात ते.
1: हां
0: मग त्यांनी मला करून दाखवलं, मला आणि ताबडतोब वाजवता आली ती फुंक, जी
1: बर
0: आजकाल म्हणजे मुलांनासुद्धा शिकवायला लागते. त्यांनी दाखवल्याप्रमाणे मी वाजवली आणि तो माझा पहिला सा किंवा हे लागलेला. तिथून जी सुरुवात झाली, त्यांनी मला ते बासरी सुरात आहे की हे सगळं पटवून दिलं की कशी सुरात आहे.
1: बर
0: आणि मी मोठ्या मोठ्या गायकांना, बासरी वादकांना बासरी देतो.
1: बर
0: मला पटलं की आपण काहीतरी चांगली गोष्ट खरेदी करतोय.
1: हां
0: आणि तेव्हापासून मग हॉस्टेलवर आम्ही सारेगम पदनीचा असं सुरुवात स्वतःच, तेव्हा पण काही पुस्तक नव्हतं किंवा यूट्यूब नव्हतं, पण अशीच आम्ही वाजवत वाजवत सुरुवात केली.
1: बर
0: आणि ही माझी पहिली बासरीची ओळख. आणि तिथे मी हॉस्टेलवर वाजवत असे काही गाणे, म्हणजे तेव्हा गोरी तेरा गाव बडा प्यार हे गाणं मी स्वतः करून बघितलं. तेव्हा मला वाटलं की आपल्याला काहीतरी येतंय, म्हणजे इंट्युशन आहे, कारण हे कोणी शिकवलेलं नव्हतं. मग जेव्हा मी 1990 महिंद्रामध्ये सर्व्हिसला आलो नाशिकला, तेव्हा ठरवलं की आता आपल्याला हे शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यायला हवं. तेव्हाही कोणी नव्हतं नाशिकमध्ये. मग माझे मित्र म्हणाले की मुजुमदार सर, पंडित मुजुमदार, शशिकांत मुजुमदार सर हे शिकवतात, त्यांना गाणं येतं, पण ते तुम्हाला बासरीचं गाईड करतात. मग माझी पहिली सुरुवात झाली की त्यांच्याकडे. मग त्यांनी गायचं सारेगम आणि आम्ही बासरीवर ते वाजवायचं. आणि बासरी अशी आम्ही सुरू केली. तेव्हा तंत्रशुद्ध नाही, पण बासरी वाजन सुरू झालं. अशी आमची सुरुवात. माझं सगळं सुरुवातीचं श्रेय जे जातं ते पंडित शशिकांत मुजुमदार
1: सरांकडे. मुजुमदार सरांकडे अशा पद्धतीने श्रीगणेशाला सुरुवात झाली. मला पुढचं तुम्हाला विचारायचं की आता काय तुम्ही आम्हाला पुढे ऐकवणार आहात?
0: याच्या पुढे एक थोडस लाईट पहाडी धून ऐकवतो. आपण शास्त्रीय संगीतात एक राग ऐकला आता, एक अशी उडती चालीची आणि छान वाटेल अशी धून ऐकवतो.
1: नक्की
0: राग पहाडी वेस्ट आहेत.

0: वाह, तुम्ही म्हटल्याप्रमाणे अगदीच उडती चाल ऐकायला मिळाली आणि खूप छान वेगळं वाटलं काहीतरी. तर तुम्ही म्हणत होतात की नंतर तुम्ही एका नामांकित कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालात. मग काम सांभाळून कला पण जोपासणं ही कधी तारेवरची कसरत झाली का?
1: अगदीच. मी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये इंजिनियर पासून मॅनेजर हेड ऑफ द डिपार्टमेंट पर्यंत पोस्ट मध्ये काम केलं. तर या वेळात आपल्याला महिंद्रामध्ये काम म्हणजे जवळ सकाळी सात ते संध्याकाळी सात कमीत कमी, किंवा कधी 12 पण वाजायचे. म्हणजे असं पूर्ण शेड्यूल होतं आमचं. पण त्याच्यामध्ये शनिवार रविवार त्यातला एकच दिवस सुट्टी असायची. तेव्हा एक दिवस आम्ही गुरुजींकडे जायचो आणि तेव्हा जे काही मिळेल ते आल्यानंतर थोड्या वेळ अर्धा तास 15 मिनिटं प्रॅक्टिस करायची. असं आमचं सुरुवात झाली. आणि त्यातून जेव्हा सरांचं गाणं ऐकायला सुरुवात केली तेव्हा खरी गोडी लागली की शास्त्रीय संगीताची नक्की गाणे ऐकणं वाजवणं ते जरा सुरू झालं होतं. पण शास्त्रीय संगीत हे खरं याची गोडी आम्हाला लावली शशिकांत मुजुमदार सरांनी. आणि मग ती जोपासायची इतकी हे लागली, ध्यास लागला की मग त्याच्या मागे लागून जेव्हा सुट्टी असेल तेव्हा मग आम्हाला जे आम्हाला वर्षातून 8 दिवस सुट्टी घेता यायची तेव्हा जे 8 दिवस असायचे ते आम्ही खास एवढ्यासाठी राखून ठेवले असायचे. म्हणजे पीएल आपण म्हणतो टाकायची आहे ते 8 दिवस फक्त संगीतासाठी. आणि तशी आमची ऍक्च्युली सुरुवात झाली. आणि याच्या पुढे पण मग जेव्हा याच्या पुढे कळायला लागलं की आता बासरीला आपल्याला खास महत्व द्यायला पाहिजे आणि बासरी वादन हे बासरी वादकाकडून शिकायला पाहिजे, तेव्हा माझी ओळख झाली श्री अनिल कुटे सरांची. ते म्हणाले की मला एकाने रेफरन्स दिला की सर खूप छान त्यांना म्हणजे माहिती आहे बासरीबद्दल. तर त्यांच्याकडे मी गेलो तर ते म्हणाले की सुहास आपल्याला जायचं आहे श्रीयुत हिमांशु नंदा यांच्याकडे. त्यांना पंडित हिमांशु नंदा हे खूप छान बासरी वादक आणि त्यांच्या त्यांनी काही क्लिप ऐकवल्या आणि मग म्हटलं की हेच आपल्याला करायचं. म्हणजे खरा असा गुरु सापडल्याचा एकदम आनंद झाला. त्या क्लिप ऐकून मग म्हटलं आम्ही कसं जायचं काय जायचं. तोपर्यंत आम्ही बरोबर प्रॅक्टिस करत असे, त्यांना काही येतं ते आम्हाला शिकवत असे तेव्हा. आणि मुजुमदार सर पण तेव्हा आम्हाला शिकवायचे दोघांनाही. तर अशी आमची ती सुरुवात की आणि त्यांचं पण एक म्हणणं होतं की आपल्याला बासरी ही नाशकामध्ये वाढवायची आहे कारण इथे गुरुच नाही.
0: बरोबर.
1: तर आपल्याला ती उणीव भरून काढता आली पाहिजे. मग आम्ही ठरवलं की सुरमणी हिमांशु नंदांकडे जायचं. तर ते पुण्याला चिन्मयानंद नाथ बिंदू असं कोळवणला एक मोठं सेंटर आहे, तिथे शास्त्रीय वादन पूर्ण शिकवलं जातं, गायन वादन पूर्ण. मग तिथे 8 दिवस त्यांचे रेसिडेन्शियल कोर्सेस असायचे. मग आम्ही ते अटेंड करायला सुरुवात केली. मग ते वर्षातले 8 दिवस राखीव असायचे की आपण तिथे जाऊन शिकायचं. मग आम्ही नाशिकमधून 3-4 जण तिथे भरपूर एक 25-1 लोक यायचे तरी. आणि तिथे आम्ही ऍक्च्युली जे बासरी वादन त्याचा म्हणजे तंत्रशुद्ध शास्त्रशुद्ध असं म्हणता येईल तिथे बासरी वादन शिकायला सुरुवात केली. तिथे अगदी सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत एवढं शेड्यूल असायचं. आणि 12 झोपायचं परत 6 वाजता सुरुवात. अशी आमची शास्त्रशुद्ध बासरी वादनाची सुरुवात हिमांशु नंदा यांच्यामुळे झाली. आणि मग तिथे राग एक एक 8 दिवस एकच राग शिकवायचे. रागामध्ये पूर्ण अगदी जोड झाला बंदिश आलाप ताण हे सगळ्या पद्धती त्यांनी शिकवल्या आणि तिथून आमचा खरा पाया रचला गेला.
0: पुढचाही प्रवास मला तुमचा जाणून घ्यायचा आहे की एक विद्यार्थी ते स्वतः एक गुरु आणि मग आता तुम्ही विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवतात ह्याविषयी तर जाणून घ्यायचंच आहे. पण त्याआधी पुन्हा एकदा एक रिक्वेस्ट की काहीतरी पुन्हा एक छान आमच्या सगळ्या श्रोत्यांना ऐकवा.
1: चालेल. आपण वृंदावनी सारंग ह्याच्यामध्ये रूपक तालामधली एक छोटीशी गत आहे ती पण अशीच उडत्या चालायची आणि छान आहे.
0: नक्कीच.

0: खूपच छान. जसे जसे तुम्ही एक एक प्रकार ऐकवत जाताय तसे तशी अजून माझी सुद्धा उत्सुकता वाढत चालली की आता पुढे काय असणार आहे, पुढे काय असणार आहे. तर आता आपण बोलत होतो की तुम्ही स्वतः बासरी शिकवायला कधीपासून सुरुवात केली?
1: मी बासरी शिकवायला 2019 सुरुवात केली. डिसेंबर 2019 आम्ही रितसर म्हणजे मुलांना शिक्षण द्यायला, त्याच्या आधी एक वर्ष मी असेच मुलांना आवड म्हणून शिकवत होतो. जे आजूबाजूला मी वाजवायचो त्यामुळे ते विचारायचे की आम्हाला तुम्ही शिकवता का, मग त्याप्रमाणे मी त्यांना जसा वेळ मिळेल तसा मी शिकवायचो. मग असं वाटलं की आता आपण आपला क्लास सुरू करावा, कारण मुलांनाही आवड आहे आणि त्यांनाही आवडते आणि आपल्यालाही शिकवायची आवड आहे. मग या दोन्ही गोष्टींचा मेळ बसला आणि 2019 डिसेंबर 15 होती तेव्हा आम्ही सुरुवात केली. माझ्याच घराच्या इथे एक मोठी जागा होती, तिथे आम्ही क्लास सुरू केला बासरी प्रशिक्षण केंद्र या नावाने. आणि तिथून माझी खरी सुरुवात झाली आणि तेव्हा जवळजवळ 7 ते 73-74 वर्षापर्यंत सगळे विद्यार्थी माझ्याकडे होते. त्यांना जेव्हा जेव्हा म्हणजे आमच्या एरियामध्ये ज्यांना वाटत होतं की आपल्याला शिकायचं आहे ते सगळे येऊन नक्की शिकायचे. आणि असा माझा प्रवास सुरू झाला तो आजपर्यंत आता जवळजवळ 6 झालेली आहेत आणि आपले विद्यार्थी पण तसे वाढत गेलेत. म्हणजे 5 विद्यार्थ्यापासून सुरुवात झाली असेल. श्रीयुत मोहन वाणी हे आमचे पहिले विद्यार्थी ज्यांनी मला सांगितलं की हो मी तुमचा पहिला विद्यार्थी, मी यायला तयार आहे. तेव्हा मला कॉन्फिडन्स आला की हो कोणतरी आपल्याकडे क्लासमध्ये येत आहे आणि आपण त्यांना शिकवू शकतो. मग अशी सुरुवात झाली आणि मग आम्ही आता जवळजवळ सध्या माझ्याकडे 100 विद्यार्थी आहेत आणि 500 विद्यार्थी आतापर्यंत शिकून गेलेले आहेत. आणि आपले क्लासेस दोन्ही इथे देशा परदेशात पण आहेत. जसे ऑनलाईन जेव्हा सुरू केलं, जेव्हा कोरोना काळामध्ये ऑनलाईन करण्याची गरज होती मग तेव्हा आम्ही ऑनलाईन क्लास सुरू केले आणि तेव्हा त्यामुळे त्यानिमित्ताने म्हणजे मी ऑनलाईन झूमवर सुरू केल्यामुळे मग जसं मी थोडंसं ऍडव्हर्टायझिंग पण केलं मग तेव्हा मग जर्मनी, US, मलेशिया आणि बऱ्याच देशांमध्ये कॅनडा बरेच देशांमधून आपल्याकडे विद्यार्थी शिकत आहेत.
0: मग ते विद्यार्थी बाहेरच्या देशातले विद्यार्थी हे मराठी भाषिक आहेत, अमराठी भाषिक आहेत,
1: सगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे काही जण तेलगू आहेत, मराठी भाषिक आहेत, किंवा भारतामध्ये सुद्धा आता पूर्ण म्हणजे अगदी काश्मीर पासून ते बँगलोर खाली इथपर्यंत मद्रास इथपर्यंत आपल्याकडे विद्यार्थी आहेत. ते सगळ्या भाषेचे विद्यार्थी ऑलमोस्ट आहेत आणि तसा प्रवास सुरू झाला.
0: ह्या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना काय सल्ला द्यावा असं वाटतो आज रेडिओ विश्वासच्या माध्यमातून?
1: या क्षेत्रात हे तसं क्षेत्र म्हणजे तुम्हाला फक्त आवड पाहिजे, पॅशन पाहिजे आणि त्या गोष्टीची आवड असेल, शास्त्रीय संगीताची आवड असेल तरच या क्षेत्रात तुम्ही येऊ शकता. आणि याच्यात पुढे जाणं हे खूपच अवघड आहे, कारण याच्यामध्ये बेसिक आहे तुमचा रियाज. जितका तुम्ही रियाज कराल तेवढी तुमची तिच्यावर कमांड येणार आहे आणि त्या तिच्यानंतरच तुम्ही स्वतः आनंद घेऊ शकता आणि दुसऱ्यांना पण आनंद देऊ शकता. तर तरुण मुलांना किंवा यांना नक्कीच सांगेन की शास्त्रीय संगीत तसं पाहिलं तर आज लोकांना आवडायला लागलं आहे, कारण बरेच त्याच्याबद्दल चित्रपट आले त्याच्यामध्ये शास्त्रीय संगीत होतं, त्यामुळे मुलांना त्याची आवड निर्माण झाली आणि ती त्यांनी कंटिन्यू करावी. त्यातूनही बासरी हे तसं अवघड वाद्य आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच मनाची तयारी, पूर्ण पेशन्स पाहिजे आणि त्याच्यामागे हात धुवून लागायची तयारी पाहिजे, तेव्हाच तुम्ही या नक्कीच या वादनाकडे वळू शकता आणि याच्यामध्ये पारंगत होऊ शकता.
0: नक्कीच. भविष्यामध्ये आपले काय प्लॅनिंग्स आहेत किंवा बासरीला घेऊन पुढे काही वेगळ्या गोष्टी करण्याची काही इच्छा आहे किंवा काही एक्सपेरिमेंट करण्याची इच्छा आहे असं काही आहे का
1: भविष्यामध्ये? म्हणजे आत्तापासून आम्ही सुरू केलंय की आम्ही एकदा बघितला होता श्रीयुत दातार यांचा कार्यक्रम कालिदासमध्ये झाला आपल्या इथे, तिथे 21 व्हायोलिन वादक त्यांनी 3 परफॉर्म केला, न जागेवरून उठले नाहीत ते. आणि त्यांनी इतका सुंदर परफॉर्मन्स केला तर ते एक स्वप्न नक्कीच आमच्याकडे आहे की असे आमचे विद्यार्थी तयार झाले पाहिजे की ते पूर्ण त्यांनी शास्त्रीय गायन वादन आणि त्याच्यामध्ये म्हणजे व्हायोलिन म्हणायचं आहे मला, तर व्हायोलिनवर त्यांनी शास्त्रीय गायन म्हणजे शास्त्रीय संगीत आणि हॉलिवूड संगीत हे सगळं बॉलिवूड संगीत हे सगळं त्यांनी एका वेळी परफॉर्म करून दाखवलं. तर हे पण आमचं स्वप्न आहे. अजून एक आहे की आम्ही जयस्तुते शिकवतो मुलांना आणि आम्ही एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घरी भगूरला जाऊन तिथे आम्ही जवळ 21 मुलांनी तिथे पूर्ण जयस्तुती ते सादर केलं. त्याच्या पुढे आता आम्हाला 101 विद्यार्थी तिथे जाऊन सादर करायचे. आणि बासरी ही नाशिक मध्ये इतकी फेमस झाली पाहिजे नाशिकच्या बाहेर आणि नाशिकमध्ये विद्यार्थी तयार झाले पाहिजेत आणि त्यांच्याकडून चांगली चांगली सेवा सगळ्यांची व्हायला पाहिजे. बासरी वादनाची सेवा व्हायला पाहिजे.
0: नक्कीच खूप छान आणि स्तुत्य अशा सगळ्या संकल्पना आहेत. सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आणि आज आपण इथे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल देखील तुमचे आभार. पण तुम्हाला आम्ही असंच जाऊ देणार नाही आहे. एक शेवटी पुन्हा काहीतरी ऐकण्याची लालसा वाढत चालली आहे. तर पुन्हा एकदा रिक्वेस्ट की कार्यक्रमाची सांगता करताना आपण आपल्या श्रोत्यांना काहीतरी छानसं ऐकूया आणि मग थांबूया.

खूपच मस्त. सर धन्यवाद, तुम्ही आज इथे आलात आणि इतकं छान आम्हाला बासरी वादन ऐकवलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि रसिक हो, सरांना आज तबल्यावर साथ दिली होती ओमकार कोळकंठे यांनी, तर त्यांचे देखील मी आभार मानते. कार्यक्रमात आतापुरता आपण इथेच थांबूया.

0: मी डॉक्टर सुषमा दाते बोलते आहे. आज मी मुंबईला आले आहे. आज आपल्या कार्यक्रमात मुलाखत घेणार आहे सविता पेठे यांची. यांचं प्रोफेशन आणि पॅशन या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, पण दोन्हीत त्या प्रावीण्य मिळवून आहेत आणि प्रावीण्य टिकवून आहेत. मुंबईत ग्रॅज्युएशन नंतर ब्युटी थेरपी आणि कॉस्मेटॉलॉजी ऑफ ब्युटी थेरपी यात त्यांनी शिक्षण देशात आणि देशाबाहेर पूर्ण केलंय. युकेमध्ये ऍडव्हान्स कोर्सेस इन हेअर ड्रेसिंग केलेत, अरोमा थेरपीचे कोर्सेस युकेमध्ये केलेत, दोन ब्युटी पार्लर्स आहेत स्वतःच्या, ब्युटी क्लिनिक्स आहेत त्या मुंबईत चालवतात. हे सगळं झालं प्रोफेशन, पण आज आपण त्यांच्या पॅशन बद्दल बोलणार आहोत. पॅशन म्हणजे मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेणे, धावणे. नमस्कार सविताताई.
1: नमस्कार कृष्णाताई.
0: आज खरं म्हणजे तुमच्याशी बोलायचं आहे की मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तुम्हाला भाग घ्यावा आणि त्याच्या पुढे तुम्ही बरीच बक्षिसं मिळवली आहेत, अनेक स्पर्धात भाग घेतलाय, त्याविषयी बोलायचं ठरवलंय म्हणून आले आहे. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की मॅरेथॉन मध्ये तुम्हाला भाग घ्यावा असं का वाटलं आणि केव्हा वाटलं?
1: मला साधारण एक दहा वर्षापूर्वी लिगमेंट इंजुरी झाली काफी. तर त्यावेळी मला लिगमेंट इंजुरी, मी ऑर्थोपेडिक सर्जन त्यांच्याकडे गेले होते तेव्हा ते म्हणाले की बाकी काफ मसल खूप हेल्दी आहे, ऍथलेट असतात तर वेगळं होतं, तुम्ही काही मॅरेथॉन रनर नाही, तुम्हाला कुठे मॅरेथॉन पळायचंय तर त्यामुळे विश्रांती आणि बाकी गोष्टी मी सर्जरी करूया नको. तर तेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदा मॅरेथॉन हा शब्द ऐकला आणि असं मनात आलं हे काय असतं बुवा की मॅरेथॉन, आणि एकदा आपण हे पळून बघूया असा विचार आला. त्यावेळी शक्य नव्हतं, पण एक वर्षानंतर मात्र मला म्हणजे प्रत्यक्षात मी काही रनिंग सुरू करू शकले, ते त्याला एक वर्ष कमीत कमी लागलं विश्रांतीनंतर.
0: बर, म्हणजे साधारण त्यावेळेला तुमचं वय काय असेल?
1: वय 53 असं काहीतरी होतं.
0: पुष्कळ
1: आणि मला इतकं माहिती नव्हतं की मी पहिल्याच दिवशी असा विचार केला की आता जानेवारीमध्ये मॅरेथॉन आहे, ऍडव्हर्टाइजमेंट कुठेतरी वाचली असेल मी, आणि असं म्हटलं चला आपण आता हे कधी डिसेंबरची गोष्ट आहे आणि असं पण आता ही मॅरेथॉन आपण पोळूया म्हणून मी गेले चौकशी करायला, रजिस्ट्रेशन वगैरे करायला. तर ते बहुधा त्यांना म्हणजे त्यांनी सांगितलं की नाही ते रजिस्ट्रेशन सप्टेंबर मध्येच बंद होतं, तुम्हाला पुढच्या वर्षी करावं लागेल.
0: अच्छा.
1: तर ह्या वर्षी काही शक्य नाही आणि मग ते करण्यासाठी पण तुम्हाला काही क्वालिफाईंग टाइम लागतो, त्यासाठी आधी छोट्या छोट्या रन्स कराव्या लागतात. अशा तऱ्हेने पहिल्यांदा असतं काय आणि त्यात जॉईन होण्यासाठी करायचं काय हे कळलं पहिल्यांदा आणि मग मी हळूहळू रन करायला सुरुवात केली.
0: आणि स्पर्धेसाठी मग बरीच तयारी करावी लागते. दोन गोष्टींमध्ये हा प्रश्न मला विचारायचा आहे. एक म्हणजे तुम्हाला काय काय कपडे किंवा बूट किंवा आणखी काही ऍक्सेसरीज घ्यावे लागल्या, आणि दुसरं कशा पद्धतीने पळायचं, काही ट्रेनर वगैरे होता का, कोणी शिकवलं, काय शिकवलं या संदर्भात?
1: हो, मी सुरुवातीला अगदी डेफिनेटली ट्रेनर ची मदत घेतलीच, म्हणजे ट्रेनर कारण काहीच माहिती नसल्यामुळे उगाच वेड्यासारखं काहीतरी करण्यापेक्षा ट्रेनरची मदत, हे मिरांडा सर म्हणून आहेत तर त्यांची मदत घेतली मी. जोगे आपल्या इथे हुला पार्ल्यातच त्यांचं सेंटर आहे, डी फिट नावाचं, तर त्यांची मदत घेतली. तर सुरुवातीला खरं सांगू का रस्त्यावर तर अतिशय सिम्पल त्यांनी ट्रिक सांगितली. त्यांनी सांगितलं होतं की आपले रस्त्यावरती दिव्याचे खांब असतात ना, तर ते बघायचे आणि म्हणाले एक खांब ते दुसरा खांब, पहिलं चाल मग दुसरा खांब तू तिसरा खांब पळ, असं करत करत हळूहळू हळूहळू अर्धा तास असं करायचं. मग असं करत करत अंतर तरी वाढवायचं, नाही तर दोन खांब पळायचं एक खांब चालायचं, दोन खांब पळायचं एक खांब चालायचं, असं करत करत हळूहळू जे अर्धा तास कंटिन्युअसली तुला पळता यायला एकदा लागलं की मग अंतर वाढवायचं, म्हणजे वेळ वाढवायचं, दमलो की चालायचं, थोडंसंच चालायचं आणि मग हे करायचं, ठरवायचं आपणच किती चालायचं आणि त्याप्रमाणे अंतर वाढवत वाढवत हळूहळू रनिंग करायला सुरुवात केली. आता मी जरी फुल मॅरेथॉन मी अजून तसं बघायला गेलं तर दोनच केले फुल मॅरेथॉन, पण ते 42 किलोमीटर, पण त्यातले 26 ते 27 किलोमीटर मी कंटिन्युअसली रन करू शकतो.
0: अरे वा,
1: परवाच मला वाटतं केलं तेव्हा 30 किलोमीटर पर्यंत कंटिन्युअस रनिंग करू शकलो.
0: अरे वा, खूपच चांगला आहे. म्हणजे याला स्टॅमिना पण लागतो आणि
1: खूप स्टॅमिना वाढवावा लागतो. त्यासाठी दोन प्रकारचे स्टॅमिना वाढवायला लागतात, एक एक आपल्या मसल्सचा आणि दुसरा आपल्या लंग्स आणि हृदयाचा, दोन्ही म्हणजे दोन्ही स्टॅमिना वाढवायला लागतात.
0: मग तुम्हाला काही ब्रीदिंग ब्रीदिंग एक्सरसाइजेस वगैरे शिकवले का?
1: हो, ब्रीदिंग एक्सरसाइजेसचा मी आधी योगासनं करायची आणि योगासनांच्या ब्रीदिंग एक्सरसाइज आपले जे प्राणायामचे असतात ना त्याचा मला खूप फायदा झाला. आणि शिवाय मी आता मध्ये लडाखला हाफ मॅरेथॉन केली. आपल्याला माहिती आहे लडाखला हवा कमी म्हणजे ऑक्सिजन कमीच असतो, तर त्याच्या आधी जाण्यासाठी मी एक वेगळं स्पेशल ट्रेनिंग फक्त श्वासावरती कंट्रोल म्हणजे उच्छ्वासावरती नाक दाबून किती वेळ थांबता येत अशा तऱ्हेने ते ट्रेनिंग होतं. जास्ती जास्ती वेळ थांबायचं ज्याच्यामुळे आपल्या लंग्सची कपॅसिटी खूप वाढते आणि आपण थोडक्यात आर्टिफिशियली कमी ऑक्सिजन मध्ये राहण्याची सवय करतो.
0: अच्छा,
1: तर म्हणजे आता मुंबईत काही कमी ऑक्सिजनची तर जागा मिळणार नाही, मग अशी तयार करायची आपण.
0: पण मुंबईत आता कमी मुंबईत आता कमी ऑक्सिजन आहे असं म्हणायला हरकत नाही, इतकं पोल्युशन, इतकी डेन्स पॉप्युलेशन आहे, लोकवस्ती आहे. बरं, मुंबईत तुम्ही पळत होतात कधी? कारण सगळी माणसं रस्त्याने धावताना चालताना दिसतो आपण. हे पळण्याचा सराव केव्हा केला? किती वाजता?
1: सकाळी पहाटे 4:30-5 असं चालू करतो
0: रन. तेव्हा थोडी मुंबई शांत,
1: त्यावेळी नसतं तेव्हा मुंबई शांत. म्हणजे साधारण 7:30-8 वाजेपर्यंत आम्ही 8 वाजेपर्यंत घरी आलेले असतो. आणि रविवारी जेव्हा खूप लॉंग रन करायचं असतं रविवारी मुंबईचा ट्रॅफिक कमी असतो, तर त्यामुळे मग तेव्हा मात्र अगदी जरी 4:30-5 चालू केलं तरी उशिरा म्हणजे 9 वाजेपर्यंत वगैरे सुद्धा रनिंग केलं तरी चालत. त्याच्या पुढे मात्र मुंबईत रविवारी सुद्धा नाही चालत.
0: म्हणजे आता जानेवारीत झालेल्या मॅरेथॉन मध्ये जानेवारी का डिसेंबर 24 का डिसेंबर केव्हा झाली?
1: 21 जानेवारी गेलाच रविवार.
0: हा, त्यामध्ये तुम्हाला दुसरं बक्षीस मिळालं म्हणजे तुम्ही सेकंड आला. तुमच्या
1: वयोमध्ये
0: एज ग्रुप काय होता?
1: 60-64 वुमेन असा एज ग्रुप.
0: कौतुकच आहे, अभिनंदन त्याबद्दल तुमचं. आणि लडाखला तुम्ही जेव्हा केलं तेव्हा ते बर्फाच्या प्रदेशामध्ये कमी ऑक्सिजनच्या प्रदेशामध्ये तेव्हा तुम्हाला तेच कपडे तेच शूज तेच सगळं घालून पळता आलं का काही वेगळी तयारी केली?
1: हो, तेच शूज आणि तेच कपडे घातले. तर कारण सांगते, एकदा रन करायला सुरुवात केली ना की आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते, तर त्यामुळे एकदा रन पहिले 2-4 किलोमीटर वगैरे असं वाटेल आपल्याला थोडस, पण आधी वॉर्म अप केलेलं असतं तर त्यामुळे शरीर कसं वॉर्म झालेलं असतं. तर असं काही वेगळे कपडे घालून केलं नाही, उलट मी गेले होते ऑगस्ट मध्ये लडाख मध्ये, तर नाही सप्टेंबर मध्ये होती, सप्टेंबर मला वाटतं 10 सप्टेंबर अशी काहीतरी होती. तर तेव्हा तिकडे रात्रीच्या वेळी खूप थंडी असायची पण दिवसा मात्र ऊन अगदी कडक, म्हणजे टोपी विथ प्रोटेक्शन वगैरे असंच मॅरेथॉन करायला लागतो. कपडे तेच होते, ते रन संपल्यानंतर लगेच प्रोटेक्शन करावं लागतं कारण अंगावरती घाम असतो, तर तो वाळून आपण म्हणजे फ्रीज होऊ शकतो ना, म्हणून लगेच नंतर वरतून जॅकेट वगैरे काहीतरी घालावं
0: लागतं.
1: नंतर रन करत असताना काही नाही.
0: आणि एखादी स्त्री मॅरेथॉन साठी पहाटे उठून सराव करते तेव्हा तिला कुठल्या अडचणी येतात? म्हणजे तुम्हाला कधी कुठली अडचण आली का?
1: हो, ते मात्र थोडीशी टेन्शनची गोष्ट होते कारण बघा 4:30 वाजता रन चालू करायची म्हणजे तुम्हाला स्वतःला 3:30 तरी उठावं लागतं. पहिली गोष्ट म्हणजे झोप पुरी झालेली असेल असायला हवी म्हटल्यावरती, कारण झोप हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे कुठच्याही ट्रेनिंगमध्ये, तर कारण त्यावेळी आपली रिकव्हरी होते. तर 3:30 उठायचं असेल तर तुम्हाला 9 झोपावं लागतं. 9 झोपणं हे घरच्यांसाठी एक तर खूप त्रासदायक असतं आपल्या मुंबई सारख्या ठिकाणी, तरी एक व्यक्ती म्हणते की 9 मला झोपायचं आहे तिकडे तुम्ही मला त्रास देऊ नका, त्यात सगळं आवरून घ्या. म्हणजे विशेषतः स्त्री जेव्हा म्हणते की नाही त्यात सगळं आवरलं गेलं पाहिजे मला 9 झोपायचं, नंतर काही होणार नाहीये असं म्हटल्यावरती ती एक गडबड असते थोडीशी. त्यासाठी घरच्यांचं कोऑपरेशन खूप, माझं आता म्हणजे मुलं तर दोघं शिक्षण आणि नोकरी या निमित्ताने दूर आहेत, पण मिस्टरांचं म्हणजे खूपच कोऑपरेशन आहे. म्हणजे त्यांना मी तर म्हणेन की त्यांना थोडा अभिमानच आहे मी पळते ह्याचा की त्यामुळे हो म्हणजे तो नसताना हे नसतं शक्य. घरात जर का विरोध व्हायला लागला तर नाही होत शक्य. मग तो पुरुष असू दे की बाई, हा रोजची कटकट जर का घरात व्हायला लागली तर आपण बाहेर असं इतका वेळ नाही म्हणजे पळण्याला. फिजिकल फिटनेसला तुम्हाला डोकं पण शांत लागतं ना थोडं.
0: अरे वाह.
1: आणि दुसरा एक म्हणजे 4:30 रस्त्यावरून पळणं म्हणजे फार लोक नसतात त्यावेळी.
0: हो.
1: आणि पर्टिक्युलरली आता समजा जसं टाटा मॅरेथॉन आहे, मुंबईतलीच मॅरेथॉन आहे, म्हणजे जो कोणी रनर मुंबईत असेल तो प्रत्येक जण त्यावेळी रनिंगची प्रॅक्टिस करणार असतो. तर त्यामुळे खूप गर्दी असते, रस्त्यावर खूप लोक पळतही असतात 4:30 पण आता जसं मी लडाख केलं की ऑल टाइमला असलेली मुंबईसाठी मॅरेथॉन आहे, तर तेव्हा कोण माझ्याबरोबर सकाळी 4:30 असणार आहे.
0: बरोबर.
1: रस्ता रिकामा असतो ना सामसो,
0: त्यामुळे थोडे रिस्क असते. हे सगळं बरोबर आहे, करूनच आपल्याला पुढे जायला लागतं.
1: फ्रेंड्सनी खूप हे
0: सहकार्य केलं, बरोबर,
1: कोणी ना कोणीतरी माझ्या बरोबर रन करायला.
0: मला आता आणखी पुढचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही देशाबाहेरही मॅरेथॉन केले, कुठल्या कुठल्या केल्यात त्या?
1: मी एक फिलाडेल्फिया मॅरेथॉन केली आणि एक अम्स्टरडॅम मॅरेथॉन केली. फिलाडेल्फिया माझी पहिली फुल मॅरेथॉन होती.
0: वा, तेव्हा छान वाटलं सगळं.
1: हो, फिलाडेल्फिया मॅरेथॉन थोडासा एक्सपिरियन्स हे होता, म्हणजे तिकडच्या थंडीची सवय नव्हती. खूपच थंड होतं आणि खरं सांगायचं तर त्या मॅरेथॉनला थोडासा इव्हेंटफुल माझ्यासाठी झाली होती ती. कारण ती मॅरेथॉन साठी मी USA महिनाभर जवळजवळ आधी 15-16 दिवस आधी पोचले होते आणि पोचल्याच्या दुसऱ्याच दिवशी रस्त्यावरतून चालत असताना, ह्याचा काही मॅरेथॉनशी संबंध नाही, रस्त्यावरतून चालत असताना काहीतरी एक पेव्हर ब्लॉक किंवा काहीतरी असं रस्त्यावरती खालती होता तिकडे आणि चूक माझीच, माझं लक्ष नव्हतं आणि मी ट्रिप झाले, पडले आणि माझ्या एल्बोला फ्रॅक्चर झालं, कोपराला फ्रॅक्चर झालं, त्यामुळे मला तिकडे इमर्जन्सी सर्जरी करून घ्यावी लागली फिलाडेल्फिया मध्ये. आणि 15 दिवसावरती मॅरेथॉन होती तर मी तर परत यायला निघाले होते, पण माझ्या मुलीने आणि माझ्या भावांनी आणि मिस्टरांनी तिघांनी सांगितलं नाही नाही जा तू आणि परत पुरी करून ये, कसंही अगदी चालत चालत पुरी केलीस तरी चालेल, पण गेलीस ना तर पुरी कर. आणि हात आहे फ्रॅक्चर, पाय नाहीये. माझ्या सर्जननी पण सांगितलं काही नाही कर पुरी, हळूहळू कर पण पुरी कर.
0: अरे वा.
1: तर तिने हातात तेव्हा माझ्या स्टेपल्स मारलेले होते तरी तशीच पुरी केली आणि झाली. पण त्याला वेळ बराच लागला, 6 तास 15 मिनिटं जवळ.
0: आता तुमची बर्लिनला आहे ना मॅरेथॉन काहीतरी?
1: हा, ती बर्लिन ती आता पुढच्या सप्टेंबर,
0: पुढच्या सप्टेंबरला. फार छान,
1: तयारी आता चालू झाली.
0: होय होय. घरातल्या लोकांचं सहकार्य, ट्रेनरचा मार्गदर्शन आणि संधी, या संधीचं मग आपण केलेलं सोनं, हे सगळ्यांना ऐकायला छान वाटतं. तुम्ही 53-54 वर्षी सुरुवात करून आता 60-64 गटामध्ये खूपच प्रगती केलेली आहे. मला सांगा की बायका जसं जसं 50 ओलांडतात तसं त्यांना वाटतं जाऊ दे आता काय कशाला काय करायचंय, तर अशा बायकांना फिटनेस राहावयासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? सगळ्या तर काही मॅरेथॉन करू शकणार नाहीत.
1: नाही बरोबर, पण म्हणजे हे 50 आपण म्हणतो कारण मेनोपॉज, बेसिकली मेनोपॉज रजोनिवृत्ती ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर स्त्रियांना साधारणपणे पहा गुडघे दुखी आणि हे सगळे रोग चालू होतात की कारण ना आपले मसल्स आणि बोन्स स्ट्रॉंग नसतात. आपण बरेच वेळा आपल्याला स्वतःला खूप निग्लेक्ट करतो, आपलं खाणं पिणं म्हणजे काही, आपण खरं तर म्हणजे काहीही अर्बस्टर खात असतो खरं सांगायचं तर ते थोडस कमी केलं. आणि मुख्य म्हणजे रोज थोडा तरी व्यायाम केला पाहिजे. 50 च्या पुढच्या स्त्रियांनी तर 100% आयदर ते रेझिस्टन्स बँड घेऊन किंवा थोडंसं वजन, मग त्याला अगदी लगेच जिममध्ये जाऊन काही वजन करायची गरज नाहीये, साधं पाण्याच्या 1-1 लिटरच्या 2 बाटल्या 2 हातात घेतल्या आणि थोडस हे केलं, किंवा पायात सुद्धा आजकाल वेट्स मिळतात 1-1 किलोची घालायची, तर ती असं बँड सारखं असतं म्हणजे पैंजणासारखं असतं, तर ते वेलक्रोने लावून सुद्धा साधे पाय आपले जे शाळेत शिकलेले ड्रिल आहेत पीटीच्या तासाला आपण करायचो ते सुद्धा जरी रोजच्या रोज केले ना तरी सुद्धा आपले मसल्स आणि बोन्स खूप स्ट्रॉंग होतील आणि बरीचशी आपली जे त्रास आहेत ते कमी होतील. माझ्या मते मोठं वय हा फक्त नंबर आहे. आपण बघतो जगभरच्या कितीही वयाच्या स्त्रिया काय काय अथलेटिक्स मध्ये करत असतात. 100 वर्षाची बाई स्विमिंग करते,
0: म्हणजे आहार झोप आणि व्यायाम या तीन फार महत्वाच्या गोष्टी आहेत.
1: हो, ह्याच तीन फक्त महत्वाच्या गोष्टी, आहार झोप आणि व्यायाम.
0: अगदी बरोबर. तर फार छान वाटलं तुमच्याशी भेटून आणि बोलून. परत कधीतरी भेटूया. पण श्रोते हो, हा होता आजच्या आपला मुलाखतीचा कार्यक्रम. आज आपण भेटलो मुंबईच्या सविता पेठे यांना. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी. धन्यवाद सविता.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते अदृश्य हात या विषयावर. मंडळी, 8 मार्चला आपण जागतिक महिला दिन साजरा करतो, सगळीकडे स्त्री शक्तीचा जागर होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्यांचे अधिकार द्या, एक माणूस म्हणून त्यांना जगू द्या. केवळ एक स्त्री भोगाचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहू नका, अशा प्रकारच्या भावना सगळेच व्यक्त करतात. असं म्हटलं जातं की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन. म्हणजेच प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीमागं एक स्त्री असते. तसंच राष्ट्राची, समाजाची आणि संस्कृतीची जी प्रगती होते त्यामागे सुद्धा स्त्रियांचा अदृश्य हात हा असतोच असतो. आणि जे राष्ट्र किंवा जो समाज स्त्रीची अवहेलना करतो तो प्रगती करू शकत नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या कवितांचा माय जर्नी या पुस्तकाचा ज्योतिका चितळे यांनी केलेला माझी जीवनयात्रा एक व्यावसायिक आत्मकथा नावाचा अनुवाद माझ्या हातात नुकताच पडला. त्यातल्या कलामांच्या भावगर्भ कविता पाहून मी आश्चर्यचकित झालो. डॉक्टर कलाम एक शास्त्रज्ञ म्हणून, भारताचे माजी राष्ट्रपती म्हणून आपल्याला सुपरिचित आहेत. त्यांची काही पुस्तकंही आपण वाचली असतील, पण त्यांच्या कविताही अक्षरशः आपल्याला विचार करायला लावणाऱ्या आहेत. काही कविता आपल्याला स्तिमित करतात, काही क्षण थांबून विचार करायला भाग पाडतात. मंडळी, त्यांच्या 2 कवितांनी मला मोहून टाकलं आणि या ठिकाणी त्या कविता आणि त्यांची पार्श्वभूमी सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. मंडळी, डॉक्टर कलाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अग्नी हे क्षेपणास्त्र विकसित केलं होतं हे आपण ऐकलं असेल. या क्षेपणास्त्रामागे अनेक शास्त्रज्ञांचे अपरिमित कष्ट आणि त्याग होता. असाच डॉक्टर कलामांचा एक सहकारी शास्त्रज्ञ दिवस रात्र त्या संशोधनात घडून गेला होता. आपल्या घराची खुशाली जाणून घेण्यासाठी एकदा या शास्त्रज्ञानं आपल्या घरी फोन लावला. त्याच्या पत्नीचा आवाज त्याच्यापर्यंत नीटसा पोहोचत नव्हता. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला घरी सगळं ठीक आहे, इकडची काळजी करू नकोस म्हणून सांगितलं. अग्नी क्षेपणास्त्राच्या यशानंतर तो शास्त्रज्ञ जेव्हा आपल्या घरी परतला तेव्हा आपली पत्नी रडत असल्याचं त्याला दिसलं. त्याच्या मनात जी भीती होती ती खरी ठरली होती. त्याच्या बायकोचा भाऊ वारला होता, पण तिचं हे दुःख त्या थोर मनाच्या कुटुंबियांनी आणि तिनंसुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचू दिलं नव्हतं, कारण तो देशासाठी एक महत्त्वाचं काम करीत होता. डॉक्टर कलाम म्हणतात की मी दोन्ही हात जोडून या कुटुंबासमोर नतमस्तक होतो. या पार्श्वभूमीवर त्यांची अदृश्य हात ही कविता मी आपल्यासाठी सांगतो आहे. त्यातून त्या अदृश्य हातांचं योगदान आपल्या नक्कीच लक्षात येईल. दूर कुठेतरी बंगालच्या सागरात, जिथे समुद्र आहे खोल
आणि लाटा आहेत उंच. तिथे विसावला आहे अग्नी साक्षात. गौरव भारताचा प्रतीक ज्ञान आणि वैभवाचा. सृजनाच्या शक्तीनं राष्ट्र जागृत झालं आहे. निर्मात्यांच्या कौतुकानं जग अचंबित झालं आहे. समुद्रातल्या जलचरांनी अग्नीला वेढलं आहे. जाणून घ्यायला त्याच्या निर्मितीचा स्रोत. तुला कोणी बनवलं? तुला कोणी साकारलं? कोणी निर्माण केली ही तंत्र वैज्ञानिक सुंदर कलाकृती? अग्नी थांबला. भूतकाळात डोकावून विचार करून म्हणाला, तंत्रज्ञ वैज्ञानिक दिवस रात्र काम करतायत. आनंदानं काळजी घेत आहेत बनवताना प्रत्येक भाग. चहूबाजूनं तपासून घेत आहेत माझी प्रत्येक चाल. तहान भूक झोप सगळं एकवटलं माझ्यात. दिवस आणि रात्र एक झाली मला कार्यरत करण्यात. जलचर म्हणाले, तुला इतकं उत्तम वैज्ञानिकांनी बनवलं? अग्नीनं उत्तर दिलं, नाही केवळ वैज्ञानिक नाहीत, तंत्रविज्ञान आणि अतिशय कष्ट याबरोबरच आवश्यक होती ती यशासाठी इच्छा आणि प्रेरणा. पण माझ्या निर्मात्यांच्या माता आणि पत्नी यांनीही केलाय तेवढाच त्याग माझ्या यशासाठी. कोणतीही समस्या इथपर्यंत पोहोचू दिली नाही माझ्या निर्मात्यांना विचलित करेल अशी. मूकपणे देवाजवळ त्यांनी प्रार्थना केली. आशेचा दिवा लावला प्रत्येक दिवशी. लाखो अपेक्षांमध्ये मिसळले आशीर्वाद. आप्तेष्टांचं प्रेम आणि माया मुलाबाळांची. निर्मात्यांच्या स्त्रियांनी लावलेल्या दिव्यांच्या ज्योतींमधून मी बाहेर आलो तेजासह. घेऊन आशेचा किरण दूरदृष्टी आणि प्रेम. शुचिरभूतपणे उभा राहिलो ताकदीच्या बळावर. स्त्री आणि पुरुष जेव्हा येतात एकत्र तेव्हा जागे होते प्रेम आणि सामंजस्य. आशेचे किरण आणि कर्तृत्व उजळतं. राष्ट्र वाढतं भरभराट होते. सभोवताली पाहून अग्नी म्हणाला जलचरांना, असा मी झालो निर्माण असंख्य ज्योतींमधून. त्यागाच्या बलिदानाच्या मायेच्या प्रेमाच्या. निर्मात्यांना धीर देणाऱ्या माय बहिणींच्या. समुद्र हा माझ्या जीवनाचा भाग आहे. त्याच्या खळाळ त्या लाटा ही माझ्या हृदयाची लय आहे. डॉक्टर कलामांना ईश्वरावरची श्रद्धा त्यांच्या वडिलांकडून प्राप्त झाली. तो सर्व शक्तिमान ईश्वर नेहमीच निराशेत मला शक्ती आणि प्रेरणा देत आला आहे असं ते म्हणतात. मदर तेरेसा आजारी असल्याचं जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांचं मन कळवळलं. त्यांनी मदरना बरं वाटावं म्हणून प्रार्थना केली. अशा अनेकांच्या तळमळींच्या प्रार्थनांचा उपयोग झाला आणि मदर काही दिवसांनी बऱ्या झाल्या, घरी परतल्या. त्या पार्श्वभूमीवर कलामांनी लिहिलेली ही सुंदर कविता आहे, ऐकूया. कलाम म्हणतात, वारा वादळी आहे, पाणी खवळलं आहे, रात्र अधिकच अंधारी आणि भयाण. चांदण्या मंद लुकलुकत आहेत काजव्यांसारख्या. रितेपणानं उभे आहेत कोणाची तरी वाट बघत. कडाडणारी वीज दाखवते आकाशाचा प्रकोप. माझ्या हृदयात होत आहेत यातना आणि वाटतंय रडावस का. अरे मदर तेरेसा दुःखात आहे, जिनं प्रेम केलं परमेश्वरांच्या लेकरांवर.
काळजी घेतली आई बनून सर्वांची. जिचं हृदय हे घर आहे सर्व बेघरांसाठी, जिनं सेवा केली सगळ्या आजाऱ्यांची, ती का आहे आजारी आणि दुःखी? आता उरलेल्यांचा सांभाळ कोण करेल? भटक्या माणसांना घरी कोण नेईल? खिन्न आभाळात विदीर्ण ढग, स्वर्गाच्या अश्रूंचा पाऊस टपटप. दुःखी निसर्गासह करूया प्रार्थना, हे ईश्वरा नको नेऊस तिला, तिची गरज पृथ्वीवरच अधिक आहे. तुझ्या मुलांची अजून थोडी काळजी तिला घ्यायची आहे. मंडळी, या दोन्ही कविता पुरेशा बोलक्या आहेत. मी त्यांच्यावर काही बोलण्याची आवश्यकता नाही. हे अदृश्य हात तुमच्या माझ्या घरी, समाजात, आजूबाजूला कार्यरत आहेत. तुम्ही डोळे उघडून पाहिलं तर जाणवेल त्या अदृश्य हातांचा स्पर्श, कधी मायेचा, कधी प्रेमाचा, कधी उभेचा, कधी सहारा देणारा तर कधी धीर देणारा, कधी डोळ्यातून अश्रू आणणारा तर कधी अश्रू पुसणारा. अनुभवा तो स्पर्श, जाणून घ्या त्या हातांमागचे कष्ट, त्याग आणि प्रेम. जाणून घ्या त्यांच्या वेदना देखील. हे हात कधी आईचे असतील तर कधी पत्नीचे, कधी बहिणीचे तर कधी मुलीचे. ते हात असतील मदर तेरेसांसारख्या समाजसेविकांचे, अनाथ मुलांचा मायेनं सांभाळ करणाऱ्या सिंधुताई सपकाळांसारख्या आईचे. अशा हातांची मिठी गळ्याभोवती पडणं, ते हात अंगावरून फिरणं, यातील सुख हे त्रिभुवनातल्या सर्व सुखांसमोर फिकं आहे मंडळी. अशा या आपल्या अवतीभोवती कार्यरत असणाऱ्या अदृश्य हातांना मनपूर्वक सलाम. तर मंडळी, आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

अरे तो लो भैया, हम अपने पैरों के ऊपर खड़े हो गए और मिला ली है ताल।